पार्थ दासबौद्ध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 37वा, आध्यात्मिक तापांचे वर्णन। मोडशी, अजीर्ण, कावीळ, गळवे, माळीण, गंडमाळा, नाकातील फोड याला आध्यात्मिक असे नाव आहे। तोंडाला कोरड पडणे, हिवताप, गरगरणे, अंधारी येणे, उलटलेला ज्वर, अंगावर शहारे येणे याला आध्यात्मिक नाव आहे। उन्हाळी आणि तहान लागणे, भूक न लागणे, निद्रानाश, हगवण, विषयात वृक्षपणा त्याला आध्यात्मिक

असे नाव आहे, आळशीपणा, मूर्खपणा आणि अपयश येईल असं भय मनामध्ये उद्भवतं, विसराळूपणा, लक्ष न लागणे याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे, परम आणि गर्मी, मूत्रविकार, रक्तपिती, मूतखडा याला आध्यात्मिक असे नाव आहे, मुरडा, हगवण, उन्हाळी, अवरोध होणे, कोणते दुखणे आहे ते न समजणे याला आध्यात्मिक असे नाव आहे, बेंबीची गाठ ढळणे, जंत पडून आव आणि रक्त पडणे, अन्न तसेच पडून जाणे याला आध्यात्मिक दुखणे म्हणतात, पोटदुखी आणि तडस, घास अडकणे, ठसका लागणे, तोंडातील लहान फोड, त्याच्यामुळे जीव कासावीस होतो याला आध्यात्मिक असे नाव आहे, उचकी लागणे, पित्त उसळणे, जिभेवर काटे येणे, पडसे आणि खोकला याला आध्यात्मिक असे नाव आहे, दमा आणि धाप लागणे, पडजीप पडणे, धास लागणे, कप वाढणे, ज्वर वाढणे आणि संताप याला आध्यात्मिक ताप म्हणतात, कोणी सिंदूर घातला त्यामुळे प्राणीमुका झाला, घशामध्ये फोड आला त्याला आध्यात्मिक असे नाव आहे, घटसर्फ आणि जीभ झडणे, मुखामधून दुर्गंधी बाहेर पडणे, दंतहीन आणि किडे लागणे हे आध्यात्मिक दुखणे होय, पाणथरी, अचानक डोळा फुटणे, अचानक एकदम हातपाय कापणे त्याला आध्यात्मिक म्हणतात, कळा लागतात, दात गळून पडतात, ओठ, जीभ चावली जाते याला आध्यात्मिक म्हणतात, कानदुखी, डोळेदुखी, नाना दुःखामुळे शोक होतो, नपुंसकता, अंधगर्भ याला आध्यात्मिक असे नाव आहे, मोतीबिंदू, काचबिंदू, डोळे असूनही न दिसणे, रातांधळेपणा, भ्रमिष्ठ, खुळे जन्माला येणे याला आध्यात्मिक नाव आहे, मुके, बधीर, ओठ तुटके, थोटे, वेडे, कुबडे, आखुडपायाचे याला आध्यात्मिक असे नाव आहे, तारवटलेले डोळे असणे, वाकडमान्या, घाराडोळ्याचा अतिठेंगणा, ठेचाळणारा, कुरूप याला आध्यात्मिक असे नाव आहे, बोचरा, दात पुढे असलेला, लांब नाक्या, नाक नसलेला, कान नसलेला, बरळू, अतिकृश, अतिस्थूल याला आध्यात्मिक असे नाव आहे, तोत्रा, बोबडा, निर्बल रोगी, कुरूप, कुटिल, मत्सरी, खादाड, रागिष्ट याला आध्यात्मिक असे नाव आहे, संतापी, अनुतापी, मत्सरी, कामुक, हेवा करणारा, तिरस्कार करणारा, पापी, विकारी याला आध्यात्मिक असे नाव आहे, उठता न येणे, लचक भरणे, करक भरणे, अवटळणे, संधिवात आणि सूज येणे याला आध्यात्मिक असे नाव आहे, न वाढणारा गर्भ, आडवा येणारा गर्भपात, स्तनातील गाठी, संसारातील अडचणीमुळे अपमृत्यू याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे, नख वाढणे, नखुरडे होणे, शिळे, वातूळ खाण्याने होणारे रोग, दातखिळ बसणे याला आध्यात्मिक ताप म्हणतात, केस झडणे, भुवया झडणे, सुजणे, डोळ्यांमध्ये रांजणवाडी होणे, चष्मा लागणे याला आध्यात्मिक म्हणतात, वांग, तीळ, मुरुम, पांढरे चट्टे, काळे चट्टे, चामखिळ, गालगुंड, मन भ्रमिष्ट होणे याला आध्यात्मिक ताप म्हणतात, नाना फोड आणि सुजणे, अंगातून प्रबळ दुर्गंधी येणे, लाळ गळणे, चाई याला आध्यात्मिक ताप म्हणतात, नाना चिंतांची काजळी, नाना दुःखामुळे चित्त पोळणे, व्याधीमुळे तळमळ होणे याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे, वृद्धपणीची संकटे, नाना रोग सतत होत राहणे, देह क्षीण होणे याला आध्यात्मिक नाव आहे, नाना व्याधी, नाना दुःखे, नाना भोग, तळमळ, शोक त्याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे, असे हे आध्यात्मिक ताप असून हा दुःखाचा सागर अफाट आहे, आणखी काय बोलावे, श्रोत्यांनी थोडक्यात ओळखून घ्यावे, पुढे अधिभौतिक ताप सांगतो ते ऐकावे, इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आध्यात्मिकता निरूपण नाम समास षष्ठ समाप्त.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे रूपापेक्षा व्यापक आहे. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय, तर एखाद्या आनंदी मुलाकडे बोट दाखवून तुम्ही म्हणाल की हे पहा, इथं आनंद आहे. इतकंच नव्हे तर याप्रमाणे आनंदानं खेळणारी मांजराची पिलं, उड्या मारणारी लहान वासरं, हसणारे स्त्री पुरुष, फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडे बोट दाखवून इथं आनंद आहे असं तुम्ही सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. आनंदी वस्तू कोणत्या आहेत असा माझा प्रश्न नसून, आनंद मला दाखवा असं मी विचारलं होतं. आनंदी वस्तूमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू ही काही आनंद नव्हे. लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठे स्त्री पुरुष आणि मांजरीची पिलं आनंदयुक्त असणार नाहीत. अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. आपण जो जो माणूस पाहतो तो तो निराळा असतो, तरी सर्वांना आपण माणसंच म्हणतो, कारण प्रत्येक माणसामध्ये मनुष्यपणा आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनानं ओळखता येतो आणि त्याचं अस्तित्व मनुष्य या शब्दानं सांगता येतं. मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळंच आहे. प्रत्येक वस्तूचं बाह्य रूप तिच्या नामामुळं टिकतं. लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूचं बाह्य रूप तिच्या नामामुळं टिकतं. आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो. म्हणजे एकच नव्हे तर अनेक रूपं आली आणि गेली तरी नाम आपलं शिल्लक राहतं. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री पुरुष जन्माला आले, जगले, मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असं दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या, पण चांगलेपणा कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या, पण सौंदर्य कायम आहे. आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या, पण आनंद कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले, पण जीवन कायम आहे. रूपं अनेक असली तरी नाम एकच असतं. म्हणजे नाम हे अनेकांत एकत्वानं राहणारं असतं. याचा अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असतं. रूप हे नामाहून निराळं राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरतं. नाम हे दृश्याच्या पलीकडं आणि सूक्ष्म असल्यामुळं त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देश काल निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होतं, आज आहे आणि पुढेही तसंच राहील. नाम हे सत्स्वरूप आहे. नामातून अनेक रूपं उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मस्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच आहे. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ असल्यासारखाच आहे. माझं बोलणं प्रत्येकाला कळतं. ज्याची जेवढी तयारी असेल तेवढं त्याला कळतं, पण वाया कुठंच जात नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 41व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न जे आर डी टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. मागच्या भागापासून आपण त्यांनी जी डोंगरा एवढी माणसं उभी केली आणि ज्याने खरोखरच डोंगरा एवढं प्रचंड अशा प्रकारचं काम केलं त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतो आहोत. आजही त्याचाच पुढचा भाग आपण पाहूया. मंडळी, जे आर डीने टाटामध्ये आणलेली एक एक माणसं पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आपला आदर दुणावतच जातो. जे आर डींचं चरित्र म्हणजे जणू रत्नांची खाणच. जसजसं उत्खनन करावं तसतशी एक एक रत्न हाताला लागतात. जे आर डींनी गुणी आणि बुद्धिमान माणसं टाटा अँड सन्समध्ये आणली. त्यातील सुमंत मुळगावकर आणि दरबारी सेठ यांनी विशेष कर्तृत्व गाजवलं. आज त्यांच्यापैकी सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ. मंडळी, सुमंत मुळगावकर हे इंग्लंडच्या प्रख्यात इम्पिरियल कॉलेजमधून इंजिनियर झाले होते. सुरुवातीला त्यांनी टाटांच्या बिहारमधील चायबासा या ठिकाणी सिमेंट कारखान्यात काम केलं. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धानंतर सिमेंट कारखान्यासाठी परदेशातून यंत्रसामग्री आयात करण्याची परवानगी नव्हती. तेव्हा मुळगावकरांनी स्वतः यंत्रांचं आरेखन आणि उभारणी केली. टाटांच्या 4 सिमेंट कारखान्यांचं रूपांतर एका अद्ययावत अशा सिमेंट निर्मिती कारखान्यात करण्यात आलं. ACC हा स्वदेशी यंत्रसामग्रीच्या जोरावर सिमेंट निर्मिती करणारा कारखाना झाला. हा कारखाना सुरळीत सुरू झाला. पण सुमंत मुळगावकरांसारख्या कर्तृत्वशाली व्यक्तीला तिथं अडकवून ठेवणं जे आर डीना योग्य वाटलं नाही. ते मुळगावकरांना म्हणाले, ते विटा पाडण्याचं काम कोणीही करील, तुमची दुसरीकडे जरुरी आहे. असं म्हणून त्यांनी मुळगावकरांना बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर टेल्कूची जबाबदारी सोपवली. जमशेदपूरमध्ये मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली अस्सल भारतीय ट्रक मग तयार व्हायला लागले. या ट्रक्सची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची होती, त्यामुळेच या ट्रक्सना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लाभली. सुरुवातीला श्रीलंका या देशात आणि पुढे जर्मनीसह अनेक देशांना ट्रक निर्यात व्हायला लागले. अगदी ब्रिटिशांनासुद्धा टाटांनी ट्रक पुरवले आणि नंतर भारतीय सैन्यात टाटांचे ट्रक मोलाची कामगिरी बजावायला लागले. पुढे पुण्यामध्ये टेल्कोचं विस्तारीकरण करण्यात आलं. त्या ठिकाणी संशोधन विभाग मुळगावकरांच्याच नेतृत्वाखाली सुरू झाला. सुरुवातीला बरीच वर्ष या ठिकाणी कोणतीही निर्मिती झाली नाही, पण या ठिकाणी कामगारांचं प्रशिक्षण सुरू होतं. जे आर डींचा सौम्य मितभाषी असणाऱ्या मुळगावकरांवर पूर्ण विश्वास होता. पुण्याचा हा कारखाना सुरुवातीची काही वर्ष तोट्यात चालला, पण ती व्यवसाय वृद्धीची पायाभरणी होती. मुळगावकरांनी हा कारखाना इतका स्वच्छ आणि सुंदर ठेवला की टाटांचे कारखाने कसे असतात याचा नमुना म्हणून तो पाहुण्यांना दाखवण्यात येत असे. पुण्यातली टेल्कोची जमीन ओसाड आणि खडकाळ होती. मुळगावकरांनी या ठिकाणी एका कृत्रिम तलावाची निर्मिती केली. या योजनेला त्या काळात प्रचंड खर्च आला म्हणून टाटा अँड सन्समधले इतर संचालक नाराज होते. पण या तलावाची निर्मिती झाली मुळगावकरांनी हजारो वृक्ष लावून हा परिसर हिरवागार केला. या परिसराचं रूपच पालटलं. आज या ठिकाणी हजारो पक्षी स्थलांतर करून येतात, इतका हा परिसर नयनरम्य आहे. आणि याचं श्रेय केवळ आणि केवळ मुळगावकरांच्या दूरदृष्टीला जातं. पुढे मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली टाटांनी अनेक वाहनांची निर्मिती केली. मंडळी, आज आपण मेक इन इंडियाबद्दल बोलतो, पण त्याचा खऱ्या अर्थानं पाया घालणारा हा माणूस, अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे कमालीचा साधेपणा, विनम्र वृत्ती आणि प्रसिद्धी परामुखता. कधीकधी लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही एवढं काम केलं पण तुम्हाला फारसं कोणी ओळखत नाही, तेव्हा ते म्हणायचे, मला नाही ओळखलं तरी चालेल, मी निर्माण केलेल्या वाहनांना लोकांनी ओळखावं एवढीच माझी इच्छा आहे. आपल्या आयुष्यातली 40 वर्ष मुळगावकरांनी टेल्कोसाठी खर्च केली. टाटा समूहाचं नाव देशाबरोबर कसं जोडलं जाईल आणि आदरानं घेतलं जाईल, हाच एक विचार कायम त्यांच्या मनात असायचा. टिस्को आणि टेल्को या दोन कंपन्यांचे ते प्रमुख राहिले. जेआरडींनी आपल्या पदाचा त्याग केल्यानंतर वयाच्या 84व्या वर्षी या धुरंधर शिलेदारानं आपली शस्त्र रतन टाटांकडे सोपवली आणि 1 वर्षाच्या आत शांतपणे आपली इहलोकीची यात्रा देखील संपवली. टाटांच्या सुमो या गाडीला सुमंत मुळगावकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुमंत मुळगावकर या नावातली सुमो ही अक्षर ही आद्याक्षर ठेवण्यात आली आहेत. सुमो हे त्या गाडीचं नाव जपानी पहिलवानाच्या नावावरून दिलेलं नाही. मंडळी, मुळगावकरांबद्दल बोलताना JRD एकदा म्हणाले होते, माझ्या आदर्शांजवळ जाणारा, द्रष्टेपणाची तुलना करता जमशेटजी यांच्याजवळ जाणारा माझा एकमेव सहकारी म्हणजे सुमंत मुळगावकर. मी चेअरमन पद स्वीकारल्यानंतर एवढी एकच नेमणूक केली असती तरी मी त्या खुर्चीला न्याय दिला असे समजलो असतो. मंडळी, मुळगावकरांचा गौरव करणारे यापेक्षा अधिक सुंदर उद्गार दुसरे कुठले असू शकतील? प्रख्यात कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांनी मुळगावकरांचं वर्णन नेशन बिल्डर म्हणजे राष्ट्र उभारणी करणारा या शब्दात केला आहे. मुळगावकर म्हणजे काळाची पावलं ओळखून वागणारं व्यक्तिमत्व. युरोपात विशेषतः जर्मनीत कारखाने आणि त्यांच्या जोडीला भोवतालचा हिरवागार निसर्ग अशी जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा भारतात मुळगावकरांनी अगोदरच त्याचा श्रीगणेश केला होता. मुळगावकरांचं सामाजिक कार्यसुद्धा मोठं आहे. त्यांच्या पत्नी लीलाताई यांच्यासोबत त्यांनी आपल्या कार्याला समाजसेवेची सुद्धा जोड दिली. एखादं गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासाची जबाबदारी स्वतःवर घेणं, गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, शाळा सुरू करणं यासारख्या त्यांच्या कामांची यादी करायची झाली तर ती खूप मोठी होईल. एखादी व्यक्ती किती अष्टपैलू आणि अष्टावधानी असते हे मुळगावकरांसारख्या व्यक्ती पाहिल्या म्हणजे आपल्या लक्षात येतं. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. टाटांच्या चरित्राचा हा प्रेरणादायी भाग आपण आणखी पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोतच. आज इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोता. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहा हो तुम. आजच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या एका कधीच पूर्ण न झालेल्या चित्रपटाची एक छानशी आठवण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, सिनेमाच्या दुनियेत असे बरेच प्रसंग असतात, किस्से असतात, सिनेमे असतात, जे सिनेमे अर्धवट राहतात. कधी कधी फक्त त्या सिनेमाचं मुहूर्त होतो आणि पुढे काहीच त्याचं होत नाही. तर असाच एक अमिताभचा हुकलेला सिनेमा, अमिताभच्या राशीतून हुकलेला योग ज्याला म्हणता येईल असा तो सिनेमा होता. या सिनेमाची आठवण मी तुम्हाला आज करून देणार आहे. मित्रांनो, बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपूर्ण कला जीवनामध्ये कधीही हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक चित्रपटात काम केले नाही. त्यांनी काही पोशाखी चित्रपटातून भूमिका केल्या, जसे खुदा गवाह, ठग्स ऑफ हिंदुस्तान, पण ऐतिहासिक चित्रपट मात्र त्यांनी कधीच केले नाहीत. मात्र एकदा त्यांच्या आयुष्यात तसा योग आला होता बरं का. 1975 साली त्यांना एका ऐतिहासिक चित्रपटासाठी विचारणा झाली होती. गंमत पहा, त्यावेळी अमिताभच्या करिअरला चांगली सुरुवात झाली होती. प्रकाश मेहरा यांचा जंजीर हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित होऊन प्रचंड लोकप्रिय झाला होता. अमिताभच्या अँग्री यंग मॅन इमेजला रसिकांची मोठी पसंती मिळत होती. ऋषिकेश मुखर्जीचा नमक हराम याच वर्षी प्रदर्शित झाला होता. त्यातून देखील अमिताभच्या अभिनयाचा स्पार्क स्पष्टपणे दिसला होता. सुपरस्टार राजेश खन्नाचे पद डळमळीत करण्याची ताकद या भूमिकेमध्ये होती. 1975 हे साल तर अमिताभ बच्चन यांच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं, कारण यावर्षी त्यांचे दोन सुपर डुपर हिट सिनेमे आले होते. पैकी एक होता रमेश सिप्पी यांचा शोले आणि दुसरा होता यश चोप्रा यांचा दीवार. याशिवाय यावर्षी मिली, चुपके चुपके हे चित्रपट देखील प्रदर्शित झाले. पण या दोन्ही चित्रपटात अमिताभची अँग्री यंग मॅन ही इमेज नव्हती, तर एक लाईट मूडच्या भूमिका या सिनेमातून होत्या. एकूणच अमिताभच्या करिअरला आकार येत असतानाच अमिताभला 1975 साली एक ऐतिहासिक भूमिका ऑफर झाली होती. कोणती होती ती भूमिका? मित्रांनो, हा चित्रपट होता चेतन आनंद यांचा सलीम अनारकली. या चित्रपटात अमिताभ शहजादा सलीम यांच्या भूमिकेत असणार होता, तर अनारकलीच्या भूमिकेत चेतन आनंद यांची फेवरेट हिरोईन प्रिया राजवंश असणार होती. या चित्रपटाला संगीतकार मदन मोहन यांचे असणार होते आणि या चित्रपटाचे आर्ट डायरेक्शन सुधेंद्र रॉय करणार होते. चेतन आनंद यांचे यापूर्वीचे दोन चित्रपट चांगले यशस्वी झाले होते. 1973 साली त्यांचा हस्ते जखम हा चित्रपट त्यातील संगीतामुळे रसिकांच्या लक्षात राहिला होता. तुम्हाला आठवत असेल, तुम जो मिल गए हो आज सोचा तो आसू भरा आहे ही अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. तसेच हिंदुस्तान की कसम हा चित्रपट, हा देशभक्तीपर चित्रपट देखील रसिकांच्या पसंतीला उतरला होता. या दोन हिट सिनेमानंतर चेतन आनंद यांना आता एक वेगळा प्रयोग करायचा होता. 1970 साली त्यांनी राजकुमार आणि प्रिया राजवंशला घेऊन हिर रांझा हा एक ऐतिहासिक सिनेमा बनवला होता. त्याचवेळी त्यांच्या मनात सलीम अनारकली या विषयाला घेऊन चित्रपट बनवायचा होता. खरं तर मित्रांनो, 1953 साली आलेला अनारकली, त्याचं संगीत सी रामचंद्र यांचं होतं, आणि 1960 साली आलेला मुघल ए आजम, ज्याचं संगीत नौशाद यांचं होतं, या दोन्ही चित्रपटांना त्या काळामध्ये भारतात परत रिपीट रन मिळत होता. म्हणजे हे दोन्ही सिनेमे दरवर्षी भारतातल्या विविध शहरांमध्ये पुन्हा पुन्हा रिलीज होत होते आणि तुफान बिझनेस करत होते. असं असताना देखील चेतन आनंद यांना पुन्हा तीच कथा नवीन स्टारकास्ट घेऊन बनवायची होती. त्यासाठी त्यांनी ते स्क्रिप्टवर काम देखील सुरू केले. अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांनी या चित्रपटासाठी त्यांना साईन केले. सर्व काही प्लॅनिंग सुरू असतानाच दुर्दैवाने मदन मोहन यांची 1975 साली निधन झाले आणि चेतन आनंद यांचा या सिनेमातला इंटरेस्ट संपला. अमिताभ बच्चनला इमोशनल रोमॅन्टिक इमेजमध्ये प्रेक्षक स्वीकारतील का हा देखील सवाल त्यांच्या मनात होताच. तसेच अमिताभ बच्चन आणि प्रिया राजवंश या जोडीचे स्वागत प्रेक्षक कसे काय करतील हा देखील प्रश्न काही फायनान्सर आणि चेतन आनंद यांच्या मित्रांनी त्यांना विचारला होता. त्यामुळे हा चित्रपट सुरू होण्याच्या आधीच बंद पडला. पण जुलै 1975 मध्ये इंडियन एक्सप्रेसच्या स्क्रीन या चित्रपट विषयक साप्ताहिकामध्ये सलीम अनारकलीची एक मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. हीच एकमेव आठवण या न बनलेल्या सिनेमाची आहे.
या जाहिरातीमध्ये कुठल्याही कलावंतांचे चेहरे दिसत नव्हते. फक्त एक जळती मेणबत्ती, शहेनशाचा जिरेटोप आणि मोरपिसाची लेखणी दिसत होती. मोठं काव्यात्मक असं हे पोस्टर होतं. त्या पोस्टरवर अमिताभ बच्चन आणि प्रिया राजवंश यांचे नाव देखील होते. यावरून चेतन आनंद त्या काळी सिनेमा बनवण्यासाठी किती सिरियस आहेत हे लक्षात आलं होतं. पण दुर्दैवाने हा चित्रपट काही बनलाच नाही. अमिताभ बच्चन काही ऐतिहासिक सिनेमामध्ये पुढे दिसलेच नाही. मित्रांनो, पुढे काही वर्षांनी याच स्क्रिप्टवर चेतन आनंद यांनी पुन्हा काम सुरू केले आणि ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरीला घेऊन त्यांनी चित्रपट बनवण्याचे ठरवले. परंतु ऋषी कपूर त्या काळामध्ये प्रचंड बिझी असल्यामुळे आणि दीदारे यार या चित्रपटाच्या अपयशाने त्याने कदाचित या प्रोजेक्टला नकार दिला असावा. चेतन आनंद मात्र हे स्क्रिप्ट विसरले नव्हते. 90च्या दशकामध्ये शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितला घेऊन पुन्हा त्यांनी याच विषयावर चित्रपट सुरू करावा असा विचार सुरू केला. त्यावेळी त्यांनी चित्रपटाचे नाव बदलून मलिकाए हिंद असे केले. पण या सिनेमाला देखील खूप अडथळे येत गेले आणि हा प्रोजेक्ट राहूनच गेला. पुढे 1997 साली चेतन आनंद यांचे निधन झाले. 2000 साली प्रिया राजवंश यांचा खून झाला आणि हा कधीही न बनलेला सिनेमावर कायमचा पडदा पडला. मित्रांनो, हिंदी सिनेमाच्या दुनियेत अशा काही ह्या वेगळ्या आठवणी असतात की खरं तर म्हणजे हा सिनेमा आलाच नाही, पण हा सिनेमा आला असता तर कसा आला असता, त्याची गाणी कशी झाली असती, अशा खूप आपण कल्पना करू शकतो. तर असाच एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. नेहमीप्रमाणे हा किस्सा कसा झाला हे तुम्ही नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. गाणं किती चांगलं आहे, गाण्याचा अर्थ, गाण्यामधून काय सांगितलं आहे हे सगळं गाण्याच्या संगीतामधून, गाण्याच्या शब्दांमधून हा रेडिओ आपल्यापर्यंत पोचवत असतो आणि रसिक श्रोत्यांचं फक्त मनोरंजन करण्याचं काम करत असतो. म्हणूनच रेडिओ नावाच्या या मनोरंजनाच्या साधनाने क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा आवाजही गाण्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवला आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं एक गाणं ज्याचे शब्द आहेत, या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबायाला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जीवनाचं परखड परीक्षण कवीनं ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीत केलं आहे. आपापल्या आयुष्यातील क्रिकेटमधले चेंडू टोलवत असताना आम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्याचा क्रिकेटचा खेळ बघायला अजिबात वेळ नसतो. आयुष्य म्हणजे क्रिकेट आहे असं जर म्हटलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा चेंडू, दैवगती आणि काळ नावाचे दोन गोलंदाज सातत्याने टाकून आपल्याला भेडसावत असतात. अशा वेळेस आत्मविश्वास नावाची बॅट हातात घट्ट धरून ठेवावी लागते. मनाचा जराही गोंधळ होऊ न देता कुठला चेंडू पडतो आहे त्याकडे नीट लक्ष देऊन जर ही बॅट फिरवली तरच यशाची धाव मिळण्याची शक्यता असते. ही चोरटी धाव घेतानाही अविश्वास नावाचा खेळाडू आपल्याला बाद तर करणार नाही ना, इकडे देखील लक्ष ठेवावं लागतं. थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी या खेळात आपण बाद होण्याची शक्यता असते. अफाट ऐसा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आयुष्याच्या क्रिकेटचं हे मैदान किती मोठं आहे, त्याची व्याप्ती किती आहे याची काहीही कल्पना नसली तरी आपण आपली खेळी सुरुवातीला जपूनच करायची अशी मनाशी खुणगाट बांधून तू या मैदानावर खेळायला येतोस. काळ नावाच्या गोलंदाजानं संकट नावाचा चेंडू टाकल्यावर घाबरून जाऊ नकोस. आत्मविश्वासाच्या बॅटने तो चेंडू टोलवायचा प्रयत्न कर. आत्मविश्वासाच्या बॅटवरची तुझी पकड सैल पडून देऊ नकोस. ती पकड सैल झाली तर अविश्वास नावाचा यष्टीरक्षक तुझ्या पाठीमागे तुझा झेल घेऊन तुला आऊट करायला टपलेलाच आहे. अविश्वास, संशय, शंका हे सारे खेळाडू तुझ्याभोवती उभे राहून तुला घाबरवून सोडतील आणि तू खेळताना थोडीशी जरी चूक केलीस की ते तुझा झेल घेऊन तुला बाद ठरवतील. लक्षात ठेव, या सर्व खेळाडूंना चकवून तुला यशाची चोरटी धाव घ्यायची आहे. त्यासाठी लागणारं चातुर्य आणि सावधानता ही दोन पॅड्स जर तुमच्याकडे व्यवस्थित असतील तर जीवनाच्या क्रिकेटचा हा सामना खेळताना तुम्ही नक्कीच अगदी रंगून जाल. तू ऐकत असता जय घोषाचे नारे या कालगतीचे नकोस विसरू वारे। तू ऐकत असता जय घोषाचे नारे या कालगतीचे नकोस विसरू वारे। फटकार अचूक तू चेंडू या काळाचा आयुष्य असे रे डोंगर या धावांचा। राहील निरंतर तुझी आठवण इथल्या कणाकणाला हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला। आयुष्याच्या खेळपट्टीवर आणि जीवनाच्या क्रिकेटमध्ये काळाकडून येणाऱ्या संकट आपदांचा प्रत्येक चेंडू जर तू आत्मविश्वासाने टोलवत राहिलास तर यशाच्या आणि समाधानाच्या वाढत्या स्कोअरबोर्डमुळे बाकीच्या लोकांचं लक्ष साहजिकच तुझ्या खेळाकडे जाईल आणि अर्थातच तुझ्या नावाची वाहवाह होत राहील। पण मित्रा, बेसावध राहू नकोस किंवा लक्ष विचलित होऊ देऊ नकोस, कारण अशा बेसावध क्षणाचा फायदा घेऊन काळ नावाचा गोलंदाज एखाद्या संकटाचा असा काही यॉर्कर तुझ्यावर टाकेल की त्या चेंडूची गती पाहून क्षणभरासाठी तू ही बावचळशील। पण मन शांत ठेवून असा काही सणसणीत फटका मार की संकटाचा यॉर्कर आयुष्याच्या मैदानावरून उसळी घेऊन थेट यशाच्या षटकारात बदलेल। अशा रीतीने नेट लावून न थकता शांत मनाने आणि संयमाने तू जीवनाच्या क्रिकेटचा हा खेळ खेळलास तर यशाच्या आणि मानमरातपाच्या धावांचा असा काही डोंगर उभा राहील की तुझ्या जीवनरूपी क्रिकेटचा खेळ एक आदर्श म्हणून वाखाणला जाईल यात शंका नाही। सुनील गावस्कर हे काही पट्टीचे गायक नाहीत, पण क्रिकेट हा खेळ त्यांचा आत्मा असल्यामुळे संगीतकार गौतम गिरीश यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी हे गाणं अतिशय समरसून गायलं आहे आणि त्यामुळेच रेडिओवर त्या काळात वरचेवर हे गाणं लागत असे इतकं ते फेमस झालं होतं। बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, धन्यवाद।

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघन असाने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपणा सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे पाहुणे आहेत पुण्याच्या डॉक्टर आसावरी ठोंबरे. यांचं करिअर म्हणजे फारच सुंदर आहे बरं का, म्हणजे संगीत, नृत्य, नाट्य सर्वच कला त्यांना उगत आहेत. आता बी एला त्या संगीत घेऊन मराठवाडा विद्यापीठातून पहिल्या आल्या, नंतर संगीतात एम ए केलं ते SNDT विद्यापीठात, कथ्थक नृत्यातही विशारद पदवी घेतली, अखिल भारतीय गंधर्व मंडळाची परीक्षा दिली, नांदेड जिल्ह्यातून त्या प्रथम आल्या. आता PhD तर त्यांनी संगीतातच करायचं ठरवलं, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून केलं, पण त्यानंतर संगीत उपचार हा MET मुंबईमधून एक कोर्स केला आहे आणि त्या आता म्युझिक थेरपिस्ट म्हणून सुद्धा पुण्यात काम करत आहेत. SNDT विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आहे. कंठसाधना म्हणजे व्हॉइस कल्चरचंही अध्यापन केलेलं आहे. आता देशातील सर्व शहरांमध्ये कथ्थकचे कार्यक्रम सुद्धा त्यांचे करून झाले, आपण त्याबद्दलही त्यांच्याशी बोलणार आहोत. पण म्युझिक थेरपिस्ट म्हणून जे काम केलं ते जरा नवीन आहे म्हणून आपण त्याबद्दल जास्त ओळख करून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर आसावरी ठोंबरे, स्वागत आहे. तुमची ओळख मी आत्ता करून दिली आणि मी स्वतः चॅट झालेली आहे की इतकं सुंदर तुमच्याकडे इतक्या कला आहेत अवगत आणि सगळ्या कलांचा तुम्ही आनंद घेऊ शकला आहात. आता मला सांगा, संगीत आणि नृत्य म्हणजे तुम्ही मला वाटतं संगीताचेही कार्यक्रम केले आहेत, नृत्याचेही कार्यक्रम केले आहेत, म्हणजे खरं करिअर तुम्ही कशात केलेलं आहे?
1: माझं खरं पहिलं प्रेम म्हणाल तर कथ्थक होतं.
0: बरं,
1: पण अनफॉर्च्युनेटली काही कारणांनी मला ते सोडावं लागलं आणि माझे गुरु म्हणाले की हरकत नाही, वाईट वाटून घेऊ नकोस, तुला गाणं मरेपर्यंत गाता येऊ शकणार आहे, पण कथ्थकला वयानुसार काही मर्यादा पडू शकतात, तर तू गाणं परस्यू कर. आणि मग मी तिथून पुढे परत गाण्याकडे वळली.
0: छान छान.
1: आता म्हणाल तर माझं गाणं.
0: मग गाण्याचे कार्यक्रम हे तुम्ही किती शहरांमध्ये केलेत?
1: गाण्याचे कार्यक्रम सुद्धा बऱ्याच ठिकाणी, म्हणजे पुणे तर आहेच, पुण्यातच पुष्कळ झाले, आणि नांदेड, कोल्हापूर, औरंगाबादला 3-4 झाले, नाशिकला एक केला होता, असे बरेच ठिकाणी केले. फक्त गाणं शिकवतही होते मी आणि माझे आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे तो शिक्षकी रक्त माझ्यात आहे. आणि शिकवताना मला असं लक्षात आलं की माझ्याकडे शिकणारी मुलं अभ्यासात प्रगती खूप जास्त चांगली करतात. आणखी एक छोटस उदाहरण देते, एक ऑटोस्टिक मुलगी होती माझ्याकडे, तर तिच्यामध्ये खूप कमालीचा बदल झाला आणि तिच्या शाळेतनं अशी विचारणा झाली की काय ट्रीटमेंट घेतली तुम्ही, तर तिची आई म्हणाली की नाही, मी फक्त गाणं शिकते, बाकी काही नाही, वेगळी काही ट्रीटमेंट घेतली नाही. आणि तिथून माझ्या म्युझिक थेरपीला सुरुवात झाली.
0: विचारणारच होते की हा, म्हणजे गाणं शिकणारे खूप आहेत, विमा गाण्याचे क्लासेस काढणारे खूप आहेत, पण म्युझिक थेरपिस्ट या विषयाकडे ते वळत नाहीत. पण मग म्हणजे तुम्ही या गोष्टीमुळे म्युझिक थेरपीची स्वतःलाच ओळख झाली नाही का?
1: एक्झॅक्टली. गाण्यामध्ये असं काय मेडिसिनल गुण आहे की ज्याच्यामुळे त्या मुलीचं आयुष्य बदललं. आणि आता ह्या गोष्टीला 15-20 वर्ष झाले, तेव्हापासून मी तो अभ्यास करत होते. आणि मग मला एक खजिना उघडला माझ्याकडे की गाणं हे एंटरटेनमेंट पेक्षाही हे मेडिसिनल किती आहे. आणि मग तो मी अभ्यास करत गेले आणि मग मला एक सर्टिफिकेटची गरज होती, कारण मला लोकांसमोर जर मांडायचं असेल तर मला त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं होतं. तसा मी तो इंग्लिशचा टेस्ट कोर्स केला आणि त्याच्यातही मी पहिले आले आणि मग माझा हा प्रवास सुरू झाला.
0: पण म्युझिक थेरपी म्हणजे नक्की काय ते आपण सांगूया, म्हणजे कुठल्या रोगांवर ते उपायकारक असू शकतं, किंवा रागांचे स्वर त्याला काम करतात की पूर्ण राग गावा लागतो, किंवा काय थोडक्यात सांगा जरा.
1: म्युझिक थेरपी ही आयुर्वेदाचाच एक भाग म्हटला तरी हरकत नाही. आयुर्वेदाचा पाया हा आहे की हा प्रिव्हेंटिव्ह जास्ती, की तुम्हाला रोग होऊच नये त्याच्यासाठी त्याचा बेस आहे. आणि इनकेस झाला तर मग त्याच्यावर उपाय आहेच. तसं म्युझिक थेरपी पण आहे की तुम्हाला रोग मुख्यतः होतात कशामुळे, की 90% रोग हे मानसिक निर्माण होतात, मानसिक ताणातून निर्माण होतात.
0: बरोबर.
1: तर तुमचा मानसिक ताणच कमी झाला तर तुमचं बॉडी तुम्हाला पॉझिटिव्ह, तुमची बॉडी तुम्हाला हील करतच असते. तर तुमचं बॉडी तुम्हाला जास्त चांगल्या प्रकाराने हील करते, अगदी साध्या सर्दी पक्षापासून ते मोठ्या मोठ्या रोगांपर्यंत तुमची बॉडी तुम्हाला प्रिव्हेंट करत असते यापासून. आणि म्युझिक थेरपी त्याला अधिक स्ट्रॉंग बनवते, अधिक बळ देते. हा पहिला त्याचा आहे. आणि ह्याच्या शिवाय जर काही व्याधी झालीच तर प्रत्येक स्वराचा ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सवर काम करतात, त्याला सपोर्ट करतात, त्याला त्या व्हायब्रेशन स्टिम्युलेट होते, ऍक्टिवेट होते आणि आपोआप ती हिलिंग प्रोसेस सुरू होते. तर तुमचा जो कुठली व्याधी असेल ती ज्या ऑर्गन मध्ये असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला तो ती सुरावट म्हणा किंवा राग म्हणू तो जर आपण पेशंटला ऐकायला दिला तर तुमची बॉडी तुम्हाला आतून हील करायला मदत होते. आणि जर तुम्ही 15 वर्ष 10 वर्ष डायबिटीसचं औषध घेत असाल तर हळूहळू तुमचं डायबिटीसचं औषध घेणं बंद होतं. मात्र ही प्रोसेस क्षणात होणारी किंवा पी हळद हो गोळी अशी नाहीये, त्याला काही काळ द्यावा लागतो कारण तुमची बॉडी आतून तयार होत असते. त्यामुळे म्युझिक थेरपीवर थोडासा लोकांचा विश्वास बसत नाही, पण ज्यांनी अनुभव घेतला त्यांना मात्र हे नक्की माहिती असतं की हे नक्की काम करत.
0: बरोबर आहे. आणि मनाचा भाग खूपच आहे ना त्याच्यामध्ये, की मनावर पण संगीत परिणाम करतं. आता बरेचदा आपण असं नर्वस ब्रेकडाऊन असलं किंवा खिन्न असलो तर आपल्याला सर्दी होते, नाही का, म्हणजे हा पटकन कॅच होते. तर त्यामुळे संगीतातले जे स्वर आहेत तर त्याचा परिणाम जर नक्कीच होत असेल, कारण प्रत्येक राग आळवला तर वेगवेगळ्या भावना निर्माण होतात ना मनामध्ये. हा तर आता तुम्हाला काय अनुभव आहे की कुठले कुठले रोग बरे होऊ शकतात किंवा अगदी पटकन?
1: मी माझ्याकडच्या पेशंटचे उदाहरण देईन की माझ्याकडे आलेले आर्थरायटिसचे 2 पेशंट टोटली बरे झालेले म्हणजे त्यांना 10-11 वर्ष झाली असतील, काहीही तक्रार नाही. मायग्रेनचे पेशंट बरे झालेले
0: आहेत.
1: एक तर पेशंट असा होता की डॉक्टरने त्यांना 72 तासच दिले होते आणि त्यांच्या रिलेटिव्हना वाटलं की आपण हाही उपाय करून बघू. तर त्यांनी म्युझिक थेरपी तिथे आयसीयू मध्ये दिली आणि तो माणूस नंतर त्यातनं बरा झाला काही काळ, पण त्यांच्या कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये इतकी कॉम्प्लिकेशन होती की फायनली ती व्यक्ती गेली. पण ती काही काळ तरी त्यातनं बाहेर आली म्युझिक थेरपीमुळे. चौथं एक उदाहरण माझ्या घरातलं स्वतःच, माझ्या नवऱ्याचं आहे. 17 महिने त्यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं आणि डॉक्टर म्हणाले होते की ते कुठलीच जगण्याची सुतराम शक्यता नाहीये. आणि चमत्काराने जगले तर एखादी त्यांची फॅकल्टी डॅमेज होऊ शकते किंवा पॅरलाइज होऊ शकतात किंवा काही होऊ शकतं. पण मी त्यांना म्हटलं की मला फक्त म्युझिक थेरपी त्यांना देण्याची परवानगी द्या, बाकी उपचार तुमचे तुम्ही सुरूच ठेवा. आणि जादू झाल्यासारखं ते तिसऱ्या दिवशी हातपाय हलवायला लागले इतक्या प्रचंड क्रिटिकल कंडिशन मधून. आणि आज जर त्यांना बघितलं तर वाटणार नाही की या माणसाला असं झालं होतं. जेव्हा आम्ही पहिल्या फॉलोअप साठी डॉक्टर कडे गेलो ते स्वतःच्या पायाने चालत आले, त्यांची कुठलीही फॅकल्टी डॅमेज झाली नाही, ऐकणं नाही, डोळे नाही, मेमरी नाही, बेसिकली बोलणं नाही. डॉक्टर ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले की माझा देवावर विश्वास बसलाय की देव या जगात आहे, ज्या माणसाची जगण्याची शक्यता आम्ही गृहीत धरली नाही तो माणूस स्वतःच्या पायाने चालत येतो, त्याच्यापेक्षा वेगळा चमत्कार आम्ही पाहिलाच नाही आतापर्यंत.
0: खरंच म्हणजे
1: माझ्या घरातलं उदाहरण.
0: म्हणजे निसर्गाने आपल्याला सूर दिलेले, स्वर दिलेले आहेत आणि हे आपण आत्मसात करून त्याचं संगीत जे बनवलेलं आहे. तर बऱ्याच रोगांची औषधं निसर्गात लपवून ठेवलेली असतात आणि ती आपण शोधून काढतो. तसं तुम्ही थेरपी ज्याने कोणी शोधून काढली ती तुम्ही शिकून घेतली आणि तुम्ही लोकांवर उपचार करताय आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा ह्याच्यामुळे बरं होणार आहे आणि तुम्ही तुम्हाला पण कष्ट करावे लागतील त्या व्यक्तीला.
1: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की श्रद्धेचा, विश्वासाचा आणि एक काय म्हणू आपण कन्सिस्टन्सीचा हा खूप मोठा भाग आहे.
0: हो ना, हो.
1: तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट पॉझिटिव्हली करत राहिलात तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडतेच. आणि हे प्रत्येक फील्ड मध्ये सांगितलंय, हे अध्यात्मात सांगितलंय, हे सायन्स मध्ये सांगितलंय, हे क्वांटम फिजिक्स मध्ये सांगितलंय, हे मेडिकल सायन्स मध्ये सांगितलंय, तेच म्युझिक मध्ये.
0: तुम्ही असं काही रागांची नावं सांगू शकाल की या रागाचं आम्ही आळवलं तर असा असा उपचार करू शकलो या रागामुळे?
1: हो उदाहरणार्थ की डिप्रेशनसाठी यमन आहे, हंसध्वनी आहे, डिमेन्शियासाठी बालेश्री आहे, ब्लड प्रेशरसाठी तोडी आहे, अस्थमासाठी पुर्याधन सॉरी नियमल्लार आहे, डायबिटीज साठी पुर्याधनाश्री आहे,
0: बर छान.
1: ऍसिडिटी नाही, ओबेसाठी ओबेसिटी साठी मधमासारंग आहे, निद्रानाश आणि मायग्रेन साठी दरबारी आहे, असे बरेच राग आहेत. खरं तर म्हणजे मी तो एक श्लोक तुम्हाला माहिती असेल की अमंत्रम औषधम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्यम पुरुषः नास्ती योजकस्य तत्र दुर्लभः.
0: बर
1: प्रत्येक सूर हा मेडिसिनलच आहे, फक्त तुम्हाला तो कुठे योजायचा हे तंत्र कळलं पाहिजे आणि त्या रोग्याचा प्रॉब्लेम काय हे कळलं पाहिजे.
0: बरोबर.
1: मग तुम्हाला त्या परफेक्ट सुरांची योजना करता येते आणि त्या पेशंटला रिकवर व्हायला मदत करता येते.
0: बरोबर आहे. कारण आपण डॉक्टरकडे जातो तो औषध देतो, ते पण त्यांनी किती मात्रा द्यायची आपल्याला, कोणत्या पेशंटला किती मात्रा हे डॉक्टर ठरवत असतो. नाही तसं तुम्ही पण म्हणजे तुमची सुराची मात्रा किती द्यायची, काय आळवायची, कुठले सूर द्यायचे कसे ते तुम्ही ठरवता ना, म्युझिक थेरपिस्ट. हा आता मला आणखीन तुमच्या थोड्या कलांबद्दल विचारायचं आहे की कथ्थकचे कार्यक्रम सुद्धा तुम्ही केलेत आणि किल्ल्यावरती तुम्हाला जायची संधी मिळाली, तिथे सादरीकरण करायची संधी मिळाली, त्याचा काय अनुभव होता हो?
1: तो खर तर एक जादूचाच अनुभव असतो. तो जो कोण कलाकार असतो त्यालाच ती माहिती असते की आपली पूर्ण बॉडी त्या लयीमध्ये फिरत असते, चालत असते आणि लोक ते बघत असतात आणि पूर्ण आपण त्याच्याशी एकात्म झालेला असतो. तर हा अनुभव फार वेगळा असतो आणि मी हा अनेक ठिकाणी अनुभव घेतलाय आणि काही काळ मला फार वाईटही वाटत होतं, मला त्याच्यापासून माझ्या प्रकृतीमुळे दूर जावं लागलं. पण ठीक आहे, देवाने एक दरवाजा बंद केला तर दुसरा उघडला.
0: हो पण लाल किल्ल्यावर तुम्हाला कुठल्या प्रसंगामुळे जायला मिळालं होतं? जे
1: मला म्हणजे कथ्थक सोडण्यासाठी.
0: हा कथ्थक परफॉर्म करण्यासाठी लाल किल्ल्यावर गेलात ते म्हणजे
1: लाल किल्ल्या ते आम्ही ना ह्याच्यासाठी सैन्यासाठी गेलो होतो, आर्मीसाठी गेलो होतो.
0: अच्छा आर्मी
1: आमचा तेव्हा शंकरराव चव्हाण डिफेन्स मिनिस्टर होते आणि त्यांनी ते सगळे आमचे कार्यक्रम दिल्लीत 5 ठिकाणी अरेंज केले होते.
0: बरं
1: बरं. तर आम्ही 5 ठिकाणी ते तो परफॉर्मन्स दिला होता आणि तो स्पेशली मिलिटरीसाठीच होता.
0: मिलिटरीसाठी.
1: हा बरोबर. अच्छा त्याच्याबद्दल मी आणखीन एक सांगते की तेव्हाचा जो अनुभव होता, खर तर तिथे आम्ही दोन्ही म्हणजे कथ्थकही सादर केलं आणि महाराष्ट्रातील लोककथा हाही सादर केलं होतं.
0: महाराष्ट्राची लोकधारा मग त्यात आपली पारंपरिक नृत्य लोकनृत्य होती ना?
1: हो. तर त्यानंतर मग मी असं ठरवलं की आता रिसेंट म्हणाल तर ही म्युझिक थेरपी ही स्पेशली आम्ही ट्रॉमामध्ये असलेल्या सैनिकांसाठी वापरायचं आमचं प्रोजेक्ट सुरू आहे.
0: बरं.
1: की आपण देशासाठी नक्की काय करू शकतो तर मला हे नक्की करता येईल की माझ्या म्युझिक थेरपीचा उपयोग मला सैनिकांसाठी जे की आता सैन्यात नाही आहेत पण त्यांना त्याची गरज आहे आणि मला हे करायला भयंकर आनंद होतो. मी काही कण रूपाने का होईना हे करू शकते.
0: आर्मी डॉक्टर तिथे एक असते पण मग त्यांच्या परवानगीने तुम्हाला तिथे उपचार करायला मिळू शकतो.
1: त्यांच्या परवानगीने.
0: हा पण सक्सेसफुल झालं तर नथिंग लाईक इट, कारण त्यांना खरी गरज असते ना तिथे.
1: त्यांना रिलॅक्सेशन जरी मिळालं ना, त्यांना आपण काहीतरी देऊ शकलो ना, तर हे सुद्धा आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी खूप काय म्हणून समाधानाची गोष्ट आहे.
0: बरोबर.
1: ते आपल्यासाठी लढतात पण आपण त्यांच्यासाठी काही करत नाही.
0: पण गायक मंडळी जे आहेत रोज सकाळी रियाज करतात, वेगवेगळे राग आळवतात, मग त्यांची तब्येत तर खूपच फिट राहत असेल ना?
1: खरं तर राहते. म्हणजे तुम्ही जर नॉर्मल माणूस आणि गायक माणूस असं जर कम्पेअर केले तर 60 वर्षाचा गायक आणि 60 वर्षाचा सामान्य माणूस म्हणजे गायक नसलेला तर त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये, त्यांच्या शरीरयष्टीमध्ये, त्यांच्या बाकी हिलिंग प्रोसेसमध्ये खूप फरक पडतो. इव्हन तुम्ही ऑब्झर्व करा की शाळेत जाणारी मुलं असतील आणि जी क्लासिकल संगीत शिकत असतील, त्यांची मेंटॅलिटी म्हणा किंवा त्यांची बॉडी लँग्वेज आणि नॅशनलिटी बॉडी लँग्वेज आणि त्यांची मेंटॅलिटी, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फरक दिसून येईल.
0: हो म्हणजे तसं तर भारतीय कला म्हणजे नृत्य किंवा संगीत
1: नृत्य किंवा
0: शिकण्याचे
1: भारतीय कला, हा तर एक.
0: हा हे दोन
1: आणि
0: कला.
1: त्या मनाने रोगही कमी होतात,
0: हो बरोबर आहे. आता
1: म्हणजे इव्हन डायबिटीज सारखे किंवा अस्थमा सारखे रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमचे रोग तर अगदी क्वचितच होतात. जे कुठले रोग झालेत ना, ती त्यांच्या व्यसनांमुळे झाले. अदरवाईज व्यसन नसेल तर खरंच गायकांना फार कमी रोग होतात.
0: करोनामध्ये सगळ्यांना हे माहिती झालं पाहिजे होत.
1: बरोबर.
0: आणि कसं आहे की साऊथ मध्ये पण खूप असं भरतनाट्यम शिकतात, कथ्थक शिकतात, ह्याच्यामुळे या सगळ्या ज्या कला आहेत ना, संगीत आणि नृत्य, ह्याच्यामुळे संस्कृती पण एक निर्माण होते. आणि संस्कृती जर चांगली आपली असली तर आपल्याला रोग कमी होतात, कारण आपली एक जीवनाला एक पद्धत मिळते ना, आपली एक शिस्त.
1: पद्धत असते, तुमचं थिंकिंगच तुमचं बदलतं,
0: हो हो
1: जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलते,
0: बरोबर.
1: तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन सापडतं बेसिकली.
0: अच्छा.
1: जे की सर्वात सामान्य माणसाला गोंधळाला सारखं होतं, पण डिसिजन आणि प्रिसाइज डिसिजन मेकिंग पॉवर म्हणतो ना, ती त्या आपल्याला कलेमुळे येतेच येते. म्हणून बघा की सायंटिस्ट लोक ही कुठली ना कुठली कला शिकलेले आहेत, कोणी व्हायोलिन कोणी वीणा, मोस्टली साऊथ इंडियन सायंटिस्ट लोक आहेत, त्या प्रत्येकांना काही ना काही कला येतच असते.
0: खूपच छान.
1: कारण की त्यांना स्थैर्य देते, त्यांना डिसिजन मेकिंग पॉवर देते, म्हणून ते शिकतात असं नाही, पण ते होणारे परिणाम आहेत.
0: खूप छानच हे विचार मिळाले तुमचे. मला आता अजून एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा की हे सर्व कार्यक्रम तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात केलेत, इतक्या शहरांमध्ये केलेत, पण लहान मुलांसाठी सुद्धा तुम्हाला काही करावंसं वाटलं आणि तुम्ही एक सुंदर कार्यक्रम बालगंधर्वला सादर केलात, तर त्याबद्दल आताचा संकल्प.
1: मी लहान मुलांसाठी दोन कार्यक्रम केले, एक इंदिरा संतांच्या बालकवितांचा कार्यक्रम केला होता, आणि हे पर्यावरण विषयक जागृती निर्माण होण्यासाठी एक संगीत नृत्य नाट्य केलं होतं. त्याचं संगीत लेखन आणि लेखन संगीत आणि डिरेक्शन हे सगळं मी केलं होतं.
0: अरे बापरे.
1: आणि त्या तरफ मला लहान मुलं आवडतात, सगळ्यांनाच आवडतात, आणि त्यांना घडवता येतं, ते इनोसंट असतात आणि ते पटकन ह्याचा ग्रास करतात. आपण जे काही त्यांना सांगू ते त्यांच्या मनात खोलवर रुस.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे मी गुरुकुल शाळेत माझा एक अनुभव आहे की मी खर तर एका वर्गाला शिकवत होते, पण त्याचं प्रेझेंटेशन होत असताना अख्खी शाळा ते गाणं म्हणत होते.
0: ओहो.
1: आणि तो अनुभव इतका मस्त होता, इतका सुंदर होता, की आमच्या प्रिन्सिपल सुद्धा असं बघत राहिल्या की हे काय होतंय. म्हणजे त्यांना कोणी गा म्हणून सांगितलं नाही, पण गाणं सुरू झालं की ते सगळे गायला लागले. ती इतकी सहज होणारी गोष्ट आहे आणि ती सहज अडॉप्ट केली जाते. मला लहान मुलांबरोबर काम करायला फार आवडत.
0: पण ही मुलं आली कुठून?
1: मी त्या शाळेत शिकवत होते आधी, त्यामुळे मला शाळेतलीच मुलं होती माझी. आणि नंतर जो मी केला तो माझ्या कॉलनीतल्या मुलांना घेऊन केला होता.
0: म्हणजे शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ असे सगळे होण्याच्या व्हॉइस कल्चर म्हणून तुम्ही शिकवलेलं आहे ना, त्याचा काय परिणाम होतो कलाकारांवर?
1: त्याचं आपण सुरुवात माझ्यापासूनच झाली की आपल्या आवाजात, प्रत्येकाच्या आवाजात गुण आणि दोष दोन्ही असतात. तर मी स्पेशली गाण्यासाठी सांगेन की गाताना एखादा दोष आपल्यामध्ये असतो, तो दोष काय आहे हे कळणं आणि तो दूर करण्यासाठी ते काय करता येईल. उदाहरणार्थ की आवाजात खळ येणं म्हणा, किंवा काही मुलींचे आवाज खालच्या मंडळामध्ये जातच नाही. तर माझ्या गुरुंनी मला एक वाक्य सांगितलेलं माझ्या डोक्यात फिट बसलं होतं की जो माणूस बोलू शकतो तो गाऊ शकतो.
0: अच्छा, क्या बात आहे.
1: हा, फक्त तुम्हाला स्वर लावायचे असतात, ते लागत नसतात. आपोआप कुठलीच गोष्ट होत नाही, तुम्हाला ती करावी लागते. तर हे दोन वाक्य माझ्या मनात आणि मला ती चालना मिळाली त्याच्यातनं की स्वर लावले की लागतात. फक्त आता माझं काम काय होतं की लावायचं ते कसे आणि आपली स्वतःची प्रकृती ओळखून ते कसे लावायचे.
0: अच्छा.
1: तर आणखीन आयुर्वेदात सांगतं की आपली भूक आणि झोप ही आपल्याला कितीही कमी आणि कितीही जास्त वाढवता येते ट्रेनिंग.
0: बरं.
1: तसा स्वराची रेंज सुद्धा कितीही जरी नाही तरी अडीच सप्तक खाली आणि जे टोटल अडीच सप्तक, एक सप्तक मंद्र, एक सप्तक मध्य आणि अर्धा सप्तक आपण समजा गृहित धरू की चार सप्तक, कारण त्याच्याही पुढे गेले तर जरा कानाला त्रास होतो ऐकायला. तर आपल्याला हे सप्तक इझिली आपण जाऊ शकतो, फक्त ते कशा पद्धतीने जावं गळ्याला त्रास न होता आणि तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत कसं गाता येईल
0: अच्छा
1: विनाशायक, आवाज खराब न होता. मग त्याच्यामध्ये श्वासाचं नियमन असेल, कधी श्वास घ्यायचा कधी सोडायचा, मग व्हॉइस प्रोडक्शन कसं असेल, स्वराचा थ्रो कसा असेल, तुम्ही माईकच्या समोर गात असाल तर ते काय टेक्निक असतं, हे सगळं मग त्याच्यामध्ये येतं.
0: छान.
1: आणि मग त्याच्यामध्ये आहार विहार पण येतो, की नुसतंच नाही तुम्ही काय प्रकारचा, जर तुम्ही प्रोफेशनल सिंगर असाल किंवा ऍक्टर असाल तर तुमच्या खाण्यापिण्यावर पण बंधन काही प्रमाणात तरी असायलाच लागतं.
0: बरोबर. तर एवढ्या सगळं लक्षात ठेवून ते शिकलं पाहिजे. आता इतक्या गोष्टींची माहिती मिळाली एकाच मुलाखतीत. मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला मॅडम.

पार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 37, आध्यात्मिक तापांचे वर्णन। मोडशी, अजीर्ण, कावीळ, गळवे, माळीण, गंडमाळा, नाकातील फोड, याला आध्यात्मिक असे नाव आहे। तोंडाला कोरड पडणे, हिवताप, गरगरणे, अंधारी येणे, उलटलेला ज्वर, अंगावर शहारे येणे, याला आध्यात्मिक नाव आहे। उन्हाळी आणि तहान लागणे, भूक न लागणे, निद्रानाश, हगवण, विषयात वृक्षपणा, त्याला आध्यात्मिक असे नाव आहे। आळशीपणा, मूर्खपणा आणि अपयश येईल असं भय मनामध्ये उद्भवतं। विसराळूपणा, लक्ष न लागणे, याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे। परमा आणि गर्मी, मूत्रविकार, रक्तपिती, मूतखडा, याला आध्यात्मिक असे नाव आहे। मुरडा, हगवण, उन्हाळी, अवरोध होणे, कोणते दुखणे आहे ते न समजणे, याला आध्यात्मिक असे नाव आहे। बेंबीची गाठ ढळणे, जंत पडून आव आणि रक्त पडणे, अन्न तसेच पडून जाणे, याला आध्यात्मिक दुखणे म्हणतात। पोटदुखी आणि तडस, घास अडकणे, ठसका लागणे, तोंडातील लहान फोड, त्याच्यामुळे जीव कासावीस होतो, याला आध्यात्मिक असे नाव आहे। उचकी लागणे, पित्त उसळणे, जिभेवर काटे येणे, पडसे आणि खोकला, याला आध्यात्मिक असे नाव आहे। दमा आणि धाप लागणे, पडजीप पडणे, धास लागणे, कप वाढणे, ज्वर वाढणे आणि संताप, याला आध्यात्मिक ताप म्हणतात। कोणी शेंदूर घातला त्यामुळे प्राणीमुखा झाला, घशामध्ये फोड आला, त्याला आध्यात्मिक असे नाव आहे। घटसर्फ आणि जीभ झडणे, मुखामधून दुर्गंधी बाहेर पडणे, दंतहीन आणि किडे लागणे, हे आध्यात्मिक दुखणे होय। पाणथरी, अचानक डोळा फुटणे, अचानक एकदम हातपाय कापणे, त्याला आध्यात्मिक म्हणतात। कळा लागतात, दात गळून पडतात, ओठ जीभ चावली जाते, याला आध्यात्मिक म्हणतात। कानदुखी, डोळेदुखी, नाना दुःखामुळे शोक होतो, नपुंसकता, अंधगर्भ, याला आध्यात्मिक असे नाव आहे। मोतीबिंदू, काचबिंदू, डोळे असूनही न दिसणे, रातांधळेपणा, भ्रमिष्ट, खुळे जन्माला येणे, याला आध्यात्मिक नाव आहे। मुके, बधीर, ओठ तुटके, थोटे वेडे, कुबडे, आखुडपायाचे, याला आध्यात्मिक असे नाव आहे। तारवटलेले डोळे असणे, वाकडमान्या, घाराडोळ्याचा अति ठेंगणा, ठेचाळणारा कुरूप, याला आध्यात्मिक असे नाव आहे। बोचरा, दात पुढे असलेला, लांब नाक्या, नाक नसलेला, कान नसलेला, बरळू, अतिकृश, अतिस्थूल, याला आध्यात्मिक असे नाव आहे। तोत्रा, बोबडा, निर्बल रोगी, कुरूप, कुटिल, मत्सरी, खादाड, रागिष्ट, याला आध्यात्मिक असे नाव आहे। संतापी, अनुतापी, मत्सरी, कामुक, हेवा करणारा, तिरस्कार करणारा, पापी, विकारी, याला आध्यात्मिक असे नाव आहे। उठता न येणे, लचक भरणे, करक भरणे, अवटळणे, संधिवात आणि सूज येणे, याला आध्यात्मिक असे नाव आहे। न वाढणारा गर्भ, आडवा येणारा गर्भपात, स्तनातील गाठी, संसारातील अडचणीमुळे अपमृत्यू, याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे। नख वाढणे, नखुरडे होणे, शिळे, वातूळ खाण्याने होणारे रोग, दातखिळ बसणे, याला आध्यात्मिक ताप म्हणतात। केस झडणे, भुवया झडणे, सुजणे, डोळ्यांमध्ये रांजणवाडी होणे, चष्मा लागणे, याला आध्यात्मिक म्हणतात। वांग, तीळ, मुरुम, पांढरे चट्टे, काळे चट्टे, चामखिळे, गालगुंड, मन भ्रमिष्ट होणे, याला आध्यात्मिक ताप म्हणतात। नाना फोड आणि सुजणे, अंगातून प्रबळ दुर्गंधी येणे, लाळ गळणे, चाई, याला आध्यात्मिक ताप म्हणतात। नाना चिंतांची काजळी, नाना दुःखामुळे चित्त पोळणे, व्याधीमुळे तळमळ होणे, याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे। वृद्धपणीची संकटे, नाना रोग सतत होत राहणे, देह क्षीण होणे, याला आध्यात्मिक नाव आहे। नाना व्याधी, नाना दुःखे, नाना भोग, तळमळ, शोक, त्याला आध्यात्मिक ताप असे नाव आहे। असे हे आध्यात्मिक ताप असून हा दुःखाचा सागर अफाट आहे। आणखी काय बोलावे, श्रोत्यांनी थोडक्यात ओळखून घ्यावे। पुढे अधिभौतिक ताप सांगतो ते ऐकावे। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे आध्यात्मिकता निरूपण नाम समा

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतो आहे. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम हे रूपापेक्षा व्यापक आहे. समजा मी तुम्हाला प्रश्न विचारला की आनंद म्हणजे काय, तर एखाद्या आनंदी मुलाकडं बोट दाखवून तुम्ही म्हणाल की हे पहा, इथं आनंद आहे. इतकंच नव्हे तर याप्रमाणे आनंदानं खेळणारी मांजराची पिलं, उड्या मारणारी लहान वासरं, हसणारे स्त्री पुरुष, फुलांनी बहरलेल्या लता यांच्याकडं बोट दाखवून इथं आनंद आहे असं तुम्ही सांगाल. पण हे काही माझ्या प्रश्नाचं उत्तर नव्हे. आनंदी वस्तू कोणत्या आहेत असा माझा प्रश्न नसून, आनंद मला दाखवा असं मी विचारलं होतं. आनंदी वस्तूमध्ये आनंद राहतो म्हणून वस्तू ही काही आनंद नव्हे. लहान मूल हेच जर आनंद असेल तर मोठे स्त्री पुरुष आणि मांजरीची पिलं आनंदयुक्त असणार नाहीत. अर्थात आनंद हा एकच असला पाहिजे, कारण सर्व ठिकाणी आढळणाऱ्या आनंदाला एकच शब्द आपण वापरतो. आपण जो जो माणूस पाहतो तो तो निराळा असतो, तरी सर्वांना आपण माणसंच म्हणतो, कारण प्रत्येक माणसामध्ये मनुष्यपणा आहे. तो आपल्या इंद्रियांना दिसत नसला तरी मनानं ओळखता येतो आणि त्याचं अस्तित्व मनुष्य या शब्दानं सांगता येतं. मनुष्यपणा हा शब्द आहे, हे नाव आहे, म्हणून रूपाला अस्तित्व नामामुळंच आहे. प्रत्येक वस्तूचं बाह्यरूप तिच्या नामामुळं टिकतं. लक्षात घ्या, प्रत्येक वस्तूचं बाह्यरूप तिच्या नामामुळं टिकतं. आनंदी वस्तू अनेक असल्या तरी त्यांच्यामध्ये राहणारा आनंद एकच असतो. म्हणजे एकच नव्हे तर अनेक रूपं आली आणि गेली तरी नाम आपलं शिल्लक राहतं. आजपर्यंत या पृथ्वीच्या पाठीवर अगणित स्त्री पुरुष जन्माला आले, जगले, मृत्यू पावले, तरी मनुष्यपणा आहे तसाच आहे. हा नियम सर्वत्र लावला तर असं दिसेल की चांगल्या वस्तू आल्या आणि गेल्या, पण चांगलेपणा कायम आहे. सुंदर वस्तू आल्या आणि गेल्या, पण सौंदर्य कायम आहे. आनंदी वस्तू आल्या आणि गेल्या, पण आनंद कायम आहे. लाखो जीव आले आणि गेले, पण जीवन कायम आहे. रूपं अनेक असली तरी नाम एकच असतं. म्हणजे नाम हे अनेकांत एकत्वानं राहणारं असतं. याचा अर्थ असा की नाम हे रूपापेक्षा व्यापक असतं. रूप हे नामाहून निराळं राहू शकत नाही. नाम हे रूपाला व्यापून पुन्हा शिल्लक उरतं. नाम हे दृश्याच्या पलीकडं आणि सूक्ष्म असल्यामुळं त्याला उत्पत्ती आणि विनाश, वाढ आणि घट, देश काल, निमित्ताच्या मर्यादा इत्यादी कोणतेही विकार नाहीत. म्हणून नाम हे पूर्वी होतं, आज आहे आणि पुढेही तसंच राहील. नाम हे सत्स्वरूप आहे. नामातून अनेक रूपं उत्पन्न होतात आणि अखेर त्याच्यामध्येच ती लीन होतात. शुद्ध परमात्मा स्वरूपाच्या अगदी अगदी जवळ कोणी असेल तर ते फक्त नामच आहे. म्हणून नाम घेतल्यावर भगवंत आपल्या जवळ असल्यासारखाच आहे. माझं बोलणं प्रत्येकाला कळतं. ज्याची जेवढी तयारी असेल तेवढं त्याला कळतं, पण वाया कुठंच जात नाही. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार रसिक श्रोते हो.
1: मंडळी, मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं भारतरत्नांवर बोलू काही या कार्यक्रमाच्या 41व्या भागामध्ये मनपूर्वक स्वागत करतो. मंडळी, गेल्या काही भागांपासून आपण भारतरत्न JRD टाटा यांचं अतिशय प्रेरणादायी चरित्र पाहतो आहोत. मागच्या भागापासून आपण त्यांनी जी डोंगरा एवढी माणसं उभी केली आणि ज्याने खरोखरच डोंगरा एवढं प्रचंड अशा प्रकारचं काम केलं त्यांच्याबद्दल आपण जाणून घेतो आहोत. आजही त्याचाच पुढचा भाग आपण पाहूया. मंडळी, JRDने टाटामध्ये आणलेली एक एक माणसं पाहिल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आपला आदर दुणावतच जातो. JRDंचं चरित्र म्हणजे जणू रत्नांची खाणच. जसजसं उत्खनन करावं तसतशी एक एक रत्न हाताला लागतात. JRDंनी गुणी आणि बुद्धिमान माणसं टाटा अँड सन्समध्ये आणली. त्यातील सुमंत मुळगावकर आणि दरबारी सेठ यांनी विशेष कर्तृत्व गाजवलं. आज त्यांच्यापैकी सुमंत मुळगावकर यांच्याबद्दल आपण जाणून घेऊ. मंडळी, सुमंत मुळगावकर हे इंग्लंडच्या प्रख्यात इम्पिरियल कॉलेजमधून इंजिनियर झाले होते. सुरुवातीला त्यांनी टाटांच्या बिहारमधील चायबासा या ठिकाणी सिमेंट कारखान्यात काम केलं. त्यावेळी दुसऱ्या महायुद्धानंतर सिमेंट कारखान्यासाठी परदेशातून यंत्रसामग्री आयात करण्याची परवानगी नव्हती. तेव्हा मुळगावकरांनी स्वतः यंत्रांचं आरेखन आणि उभारणी केली. टाटांच्या 4 सिमेंट कारखान्यांचं रूपांतर एका अद्ययावत अशा सिमेंट निर्मिती कारखान्यात करण्यात आलं. ACC हा स्वदेशी यंत्रसामग्रीच्या जोरावर सिमेंट निर्मिती करणारा कारखाना झाला. हा कारखाना सुरळीत सुरू झाला. पण सुमंत मुळगावकरांसारख्या कर्तृत्वशाली व्यक्तीला तिथं अडकवून ठेवणं JRDंना योग्य वाटलं नाही. ते मुळगावकरांना म्हणाले, ते विटा पाडण्याचं काम कोणीही करील, तुमची दुसरीकडे जरुरी आहे. असं म्हणून त्यांनी मुळगावकरांना बोलावून घेतलं आणि त्यांच्यावर टेल्कोची जबाबदारी सोपवली. जमशेदपूरमध्ये मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली अस्सल भारतीय ट्रक मग तयार व्हायला लागले. या ट्रक्सची गुणवत्ता आंतरराष्ट्रीय दर्जाची होती, त्यामुळेच या ट्रक्सना आंतरराष्ट्रीय बाजारपेठ लाभली. सुरुवातीला श्रीलंका या देशात आणि पुढे जर्मनीसह अनेक देशांना ट्रक निर्यात व्हायला लागले. अगदी ब्रिटिशांना सुद्धा टाटांनी ट्रक पुरवले आणि नंतर भारतीय सैन्यात टाटांचे ट्रक मोलाची कामगिरी बजावायला लागले. पुढे पुण्यामध्ये टेल्कोचं विस्तारीकरण करण्यात आलं. त्या ठिकाणी संशोधन विभाग मुळगावकरांच्याच नेतृत्वाखाली सुरू झाला. सुरुवातीला बरीच वर्ष या ठिकाणी कोणतीही निर्मिती झाली नाही, पण या ठिकाणी कामगारांचं प्रशिक्षण सुरू होतं. JRDंचं सौम्य मितभाषी असणाऱ्या मुळगावकरांवर पूर्ण विश्वास होता. पुण्याचा हा कारखाना सुरुवातीची काही वर्ष तोट्यात चालला, पण ती व्यवसाय वृद्धीची पायाभरणी होती. मुळगावकरांनी हा कारखाना इतका स्वच्छ आणि सुंदर ठेवला की टाटांचे कारखाने कसे असतात याचा नमुना म्हणून तो पाहुण्यांना दाखवण्यात येत असे. पुण्यातली टेल्कोची जमीन ओसाड आणि खडकाळ होती. मुळगावकरांनी या ठिकाणी एका कृत्रिम तलावाची निर्मिती केली. या योजनेला त्या काळात प्रचंड खर्च आला म्हणून टाटा अँड सन्समधले इतर संचालक नाराज होते. पण या तलावाची निर्मिती झाली मुळगावकरांनी हजारो वृक्ष लावून हा परिसर हिरवागार केला. या परिसराचं रूपच पालटलं. आज या ठिकाणी हजारो पक्षी स्थलांतर करून येतात, इतका हा परिसर नयनरम्य आहे. आणि याचं श्रेय केवळ आणि केवळ मुळगावकरांच्या दूरदृष्टीला जातं. पुढे मुळगावकरांच्या मार्गदर्शनाखाली टाटांनी अनेक वाहनांची निर्मिती केली. मंडळी, आज आपण मेक इन इंडियाबद्दल बोलतो, पण त्याचा खऱ्या अर्थानं पाया घालणारा हा माणूस, अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता लाभलेल्या या माणसाचं वैशिष्ट्य म्हणजे कमालीचा साधेपणा, विनम्र वृत्ती आणि प्रसिद्धी परामुखता. कधीकधी लोक त्यांना म्हणायचे की तुम्ही एवढं काम केलं पण तुम्हाला फारसं कोणी ओळखत नाही, तेव्हा ते म्हणायचे, मला नाही ओळखलं तरी चालेल, मी निर्माण केलेल्या वाहनांना लोकांनी ओळखावं एवढीच माझी इच्छा आहे. आपल्या आयुष्यातली 40 वर्ष मुळगावकरांनी टेल्कोसाठी खर्च केली. टाटा समूहाचं नाव देशाबरोबर कसं जोडलं जाईल आणि आदरानं घेतलं जाईल हाच एक विचार कायम त्यांच्या मनात असायचा. टिस्को आणि टेल्को या दोन कंपन्यांचे ते प्रमुख राहिले. जेआरडींनी आपल्या पदाचा त्याग केल्यानंतर वयाच्या 84व्या वर्षी या धुरंधर शिलेदारानं आपली शस्त्र रतन टाटांकडे सोपवली आणि 1 वर्षाच्या आत शांतपणे आपली इहलोकीची यात्रा देखील संपवली. टाटांच्या सुमो या गाडीला सुमंत मुळगावकर यांच्या कार्याचा गौरव म्हणून सुमंत मुळगावकर या नावातली सुमो ही अक्षरं, ही आद्याक्षरं ठेवण्यात आली आहेत. सुमो हे त्या गाडीचं नाव जपानी पहिलवानाच्या नावावरून दिलेलं नाही. मंडळी, मुळगावकरांबद्दल बोलताना जे आर डी एकदा म्हणाले होते, माझ्या आदर्शांजवळ जाणारा, दृष्टेपणाची तुलना करता जमशेटजी यांच्याजवळ जाणारा माझा एकमेव सहकारी म्हणजे सुमंत मुळगावकर. मी चेअरमन पद स्वीकारल्यानंतर एवढी एकच नेमणूक केली असती तरी मी त्या खुर्चीला न्याय दिला असे समजलो असतो. मंडळी, मुळगावकरांचा गौरव करणारे यापेक्षा अधिक सुंदर उद्गार दुसरे कुठले असू शकतील? प्रख्यात कायदेतज्ञ नानी पालखीवाला यांनी मुळगावकरांचं वर्णन नेशन बिल्डर म्हणजे राष्ट्र उभारणी करणारा या शब्दात केला आहे. मुळगावकर म्हणजे काळाची पावलं ओळखून वागणारं व्यक्तिमत्व. युरोपात विशेषतः जर्मनीत कारखाने आणि त्यांच्या जोडीला भोवतालचा हिरवागार निसर्ग अशी जेव्हा सुरुवात झाली होती तेव्हा भारतात मुळगावकरांनी अगोदरच त्याचा श्रीगणेश केला होता. मुळगावकरांचं सामाजिक कार्यसुद्धा मोठं आहे. त्यांच्या पत्नी लीलाताई यांच्यासोबत त्यांनी आपल्या कार्याला समाजसेवेची सुद्धा जोड दिली. एखादं गाव दत्तक घेऊन त्या गावाच्या विकासाची जबाबदारी स्वतःवर घेणं, गावातील लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणं, शाळा सुरू करणं यासारख्या त्यांच्या कामांची यादी करायची झाली तर ती खूप मोठी होईल. एखादी व्यक्ती किती अष्टपैलू आणि अष्टावधानी असते हे मुळगावकरांसारख्या व्यक्ती पाहिल्या म्हणजे आपल्या लक्षात येतं. तर मंडळी, आज आपण इथं थांबूया. टाटांच्या चरित्राचा हा प्रेरणादायी भाग आपण आणखी पुढच्या काही भागांमध्ये पाहणार आहोतच. आज इथं थांबतो आहोत. मी विश्वास देशपांडे तुमचा निरोप घेतो, पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याच वेळी. नमस्कार.

नमस्कार रसिक श्रोत्या. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, आपला सेगमेंट आहे याद किया दिल ने कहां हो तुम. आजच्या एपिसोडमध्ये अमिताभ बच्चन यांच्या एका कधीच पूर्ण न झालेल्या चित्रपटाची एक छानशी आठवण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मित्रांनो, सिनेमाच्या दुनियेत असे बरेच प्रसंग असतात, किस्से असतात, सिनेमे असतात, जे सिनेमे अर्धवट राहतात. कधी कधी फक्त त्या सिनेमाचं मुहूर्त होतो आणि पुढे काहीच त्याचं होत नाही. तर असाच एक अमिताभचा हुकलेला सिनेमा, अमिताभच्या राशीतून हुकलेला योग ज्याला म्हणता येईल असा तो सिनेमा होता. या सिनेमाची आठवण मी तुम्हाला आज करून देणार आहे. मित्रांनो, बिग बी अमिताभ बच्चन यांनी आपल्या संपूर्ण कला जीवनामध्ये कधीही हिस्टॉरिकल म्हणजे ऐतिहासिक चित्रपटात काम केले नाही. त्यांनी काही पोशाखी चित्रपटातून भूमिका केल्या, जसे खुदा गवाह, ठग्स ऑफ हिंदुस्तान, पण ऐतिहासिक चित्रपट मात्र त्यांनी कधीच केले नाहीत. मात्र एकदा त्यांच्या आयुष्यात तसा योग आला होता बरं का. 1975 साली त्यांना एका ऐतिहासिक चित्रपटासाठी विचारणा झाली होती. गंमत पहा, त्यावेळी अमिताभच्या करिअरला चांगली सुरुवात झाली होती. प्रकाश मेहरा यांचा जंजीर हा चित्रपट 1973 साली प्रदर्शित होऊन प्रचंड लोकप्रिय झाला होता. अमिताभच्या अँग्री यंग मॅन इमेजला रसिकांची मोठी पसंती मिळत होती. ऋषिकेश मुखर्जीचा नमक हराम याच वर्षी प्रदर्शित झाला होता. त्यातून देखील अमिताभच्या अभिनयाचा स्पार्क स्पष्टपणे दिसला होता. सुपरस्टार राजेश खन्नाचे पद डळमळीत करण्याची ताकद या भूमिकेमध्ये होती. 1975 हे साल तर अमिताभ बच्चन यांच्यासाठी अतिशय महत्वाचं होतं, कारण यावर्षी त्यांचे 2 सुपर डुपर हिट सिनेमे आले होते. पैकी एक होता रमेश सिप्पी यांचा शोले आणि दुसरा होता यश चोप्रा यांचा दीवार. याशिवाय यावर्षी मिली, चुपके चुपके हे चित्रपट देखील प्रदर्शित झाले. पण या दोन्ही चित्रपटात अमिताभची अँग्री यंग मॅन ही इमेज नव्हती, तर एक लाईट मूडच्या भूमिका या सिनेमातून होत्या. एकूणच अमिताभच्या करिअरला आकार येत असतानाच अमिताभला 1975 साली एक ऐतिहासिक भूमिका ऑफर झाली होती. कोणती होती ती भूमिका? मित्रांनो, हा चित्रपट होता चेतन आनंद यांचा सलीम अनारकली. या चित्रपटात अमिताभ शहजादा सलीम यांच्या भूमिकेत असणार होता, तर अनारकलीच्या भूमिकेत चेतन आनंद यांची फेवरेट हिरोईन प्रिया राजवंश असणार होती. या चित्रपटाला संगीतकार मदन मोहन यांचे असणार होते आणि या चित्रपटाचे आर्ट डायरेक्शन सुधेंद्र रॉय करणार होते. चेतन आनंद यांचे यापूर्वीचे 2 चित्रपट चांगले यशस्वी झाले होते. 1973 साली त्यांचा हस्ते जखम हा चित्रपट त्यातील संगीतामुळे रसिकांच्या लक्षात राहिला होता. तुम्हाला आठवत असेल, तुम जो मिल गए हो आज सोचा तो आसू भरा आहे ही अप्रतिम गाणी या चित्रपटात होती. तसेच हिंदुस्तान की कसम हा चित्रपट हा देशभक्तीपर चित्रपट देखील रसिकांच्या पसंतीला उतरला होता. या 2 हिट सिनेमानंतर चेतन आनंद यांना आता एक वेगळा प्रयोग करायचा होता. 1970 साली त्यांनी राजकुमार आणि प्रिया राजवंशला घेऊन हिर रांझा हा एक ऐतिहासिक सिनेमा बनवला होता. त्याचवेळी त्यांच्या मनात सलीम अनारकली या विषयाला घेऊन चित्रपट बनवायचा होता. खरं तर मित्रांनो, 1953 साली आलेला अनारकली, त्याचं संगीत श्रीरामचंद्र यांचं होतं, आणि 1960 साली आलेला मुघल ए आजम, ज्याचं संगीत नौशाद यांचं होतं. या दोन्ही चित्रपटांना त्या काळामध्ये भारतात परत रिपीट रन मिळत होता. म्हणजे हे दोन्ही सिनेमे दरवर्षी भारतातल्या विविध शहरांमध्ये पुन्हा पुन्हा रिलीज होत होते आणि तुफान बिझनेस करत होते. असं असताना देखील चेतन आनंद यांना पुन्हा तीच कथा नवीन स्टारकास्ट घेऊन बनवायची होती. त्यासाठी त्यांनी ते स्क्रिप्टवर काम देखील सुरू केले. अमिताभ बच्चन यांची लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांनी या चित्रपटासाठी त्यांना साईन केले. सर्व काही प्लॅनिंग सुरू असतानाच दुर्दैवाने मदन मोहन यांची 1975 साली निधन झाले आणि चेतन आनंद यांचा या सिनेमातला इंटरेस्ट संपला. अमिताभ बच्चनला इमोशनल रोमॅन्टिक इमेजमध्ये प्रेक्षक स्वीकारतील का हा देखील सवाल त्यांच्या मनात होताच. तसेच अमिताभ बच्चन आणि प्रिया राजवंश या जोडीचे स्वागत प्रेक्षक कसे काय करतील हा देखील प्रश्न काही फायनान्सर आणि चेतन आनंद यांच्या मित्रांनी त्यांना विचारला होता. त्यामुळे हा चित्रपट सुरू होण्याच्या आधीच बंद पडला. पण जुलै 1975 मध्ये इंडियन एक्सप्रेसच्या स्क्रीन या चित्रपट विषयक साप्ताहिकामध्ये सलीम अनारकलीची एक मोठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती. हीच एकमेव आठवण या न बनलेल्या सिनेमाची आहे.
या जाहिरातीमध्ये कुठल्याही कलावंतांचे चेहरे दिसत नव्हते. फक्त एक जळती मेणबत्ती, शहेनशाचा जिरेटोप आणि मोरपिसाची लेखणी दिसत होती. मोठं काव्यात्मक असं हे पोस्टर होतं. त्या पोस्टरवर अमिताभ बच्चन आणि प्रिया राजवंश यांचे नाव देखील होते. यावरून चेतन आनंद त्या काळी सिनेमा बनवण्यासाठी किती सिरियस आहेत हे लक्षात आलं होतं. पण दुर्दैवाने हा चित्रपट काही बनलाच नाही. अमिताभ बच्चन काही ऐतिहासिक सिनेमामध्ये पुढे दिसलेच नाही. मित्रांनो, पुढे काही वर्षांनी याच स्क्रिप्टवर चेतन आनंद यांनी पुन्हा काम सुरू केले आणि ऋषी कपूर आणि पद्मिनी कोल्हापुरीला घेऊन त्यांनी चित्रपट बनवण्याचे ठरवले. परंतु ऋषी कपूर त्या काळामध्ये प्रचंड बिझी असल्यामुळे आणि दीदारे यार या चित्रपटाच्या अपयशाने त्याने कदाचित या प्रोजेक्टला नकार दिला असावा. चेतन आनंद मात्र हे स्क्रिप्ट विसरले नव्हते. 90च्या दशकामध्ये शाहरुख खान आणि माधुरी दीक्षितला घेऊन पुन्हा त्यांनी याच विषयावर चित्रपट सुरू करावा असा विचार सुरू केला. त्यावेळी त्यांनी चित्रपटाचे नाव बदलून मलिकाए हिंद असे केले. पण या सिनेमाला देखील खूप अडथळे येत गेले आणि हा प्रोजेक्ट राहूनच गेला. पुढे 1997 साली चेतन आनंद यांचे निधन झाले. 2000 साली प्रिया राजवंश यांचा खून झाला आणि हा कधीही न बनलेला सिनेमावर कायमचा पडदा पडला. मित्रांनो, हिंदी सिनेमाच्या दुनियेत अशा काही ह्या वेगळ्या आठवणी असतात की खरं तर म्हणजे हा सिनेमा आलाच नाही, पण हा सिनेमा आला असता तर कसा आला असता, त्याची गाणी कशी झाली असती, अशा खूप आपण कल्पना करू शकतो. तर असाच एक वेगळा किस्सा मी तुमच्यासोबत शेअर केला. नेहमीप्रमाणे हा किस्सा कसा झाला हे तुम्ही नक्की सांगा. मित्रांनो, मी धनंजय कुलकर्णी आज इथेच थांबतो. धन्यवाद. थँक्यू.

0: नमस्कार,
1: मी विकास भावे ठाणे इथून बोलतो आहे. ओठावरलं गाणं या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. गाणं किती चांगलं आहे, गाण्याचा अर्थ, गाण्यामधून काय सांगितलं आहे हे सगळं गाण्याच्या संगीतामधून, गाण्याच्या शब्दांमधून हा रेडिओ आपल्यापर्यंत पोचवत असतो आणि रसिक श्रोत्यांचं फक्त मनोरंजन करण्याचं काम करत असतो. म्हणूनच रेडिओ नावाच्या या मनोरंजनाच्या साधनाने क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांचा आवाजही गाण्याच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोचवला आहे. मित्रहो, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ कवी शांताराम नांदगावकर यांनी लिहिलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान सांगणारं एक गाणं, ज्याचे शब्द आहेत, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, या दुनियेमध्ये थांबा याला वेळ कोणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. जीवनाचं परखड परीक्षण कवीनं ध्रुवपदाच्या पहिल्या ओळीत केलं आहे. आपापल्या आयुष्यातील क्रिकेटमधले चेंडू टोलवत असताना आम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्याचा क्रिकेटचा खेळ बघायला अजिबात वेळ नसतो. आयुष्य म्हणजे क्रिकेट आहे असं जर म्हटलं तर काम, क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर हे सहा चेंडू, दैवगती आणि काळ नावाचे दोन गोलंदाज सातत्याने टाकून आपल्याला भेडसावत असतात. अशा वेळेस आत्मविश्वास नावाची बॅट हातात घट्ट धरून ठेवावी लागते. मनाचा जराही गोंधळ होऊ न देता कुठला चेंडू पडतो आहे त्याकडे नीट लक्ष देऊन जर ही बॅट फिरवली तरच यशाची धाव मिळण्याची शक्यता असते. ही चोरटी धाव घेतानाही अविश्वास नावाचा खेळाडू आपल्याला बाद तर करणार नाही ना, इकडे देखील लक्ष ठेवावं लागतं. थोडंसं जरी दुर्लक्ष झालं तरी या खेळात आपण बाद होण्याची शक्यता असते. अफाट ऐसा मैदानी तू येशी वेळोवेळी, डाव तुझा येताच जमविशी जपून आपुली खेळी. काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, काळ करी बघ गोलंदाजी संकट चेंडू फेकी, भवताली तव झेल घ्यावया जो तो फासे टाकी. मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव, या साऱ्यांना चकवशील तर मिळेल तुझला धाव. चतुर आणखी सावध जो जो तोच इथे रंगला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. आयुष्याच्या क्रिकेटचं हे मैदान किती मोठं आहे, त्याची व्याप्ती किती आहे याची काहीही कल्पना नसली तरी आपण आपली खेळी सुरुवातीला जपूनच करायची. अशी मनाशी खुणगाट बांधून तू या मैदानावर खेळायला येतोस. काळ नावाच्या गोलंदाजानं संकट नावाचा चेंडू टाकल्यावर घाबरून जाऊ नकोस. आत्मविश्वासाच्या बॅटने तो चेंडू टोलवायचा प्रयत्न कर. आत्मविश्वासाच्या बॅटवरची तुझी पकड सैल पडून देऊ नकोस. ती पकड सैल झाली तर अविश्वास नावाचा यष्टीरक्षक तुझ्या पाठीमागे तुझा झेल घेऊन तुला आऊट करायला टपलेलाच आहे. अविश्वास, संशय, शंका हे सारे खेळाडू तुझ्याभोवती उभे राहून तुला घाबरवून सोडतील आणि तू खेळताना थोडीशी जरी चूक केलीस की ते तुझा झेल घेऊन तुला बाद ठरवतील. लक्षात ठेव, या सर्व खेळाडूंना चकवून तुला यशाची चोरटी धाव घ्यायची आहे. त्यासाठी लागणारं चातुर्य आणि सावधानता ही दोन पॅड्स जर तुमच्याकडे व्यवस्थित असतील तर जीवनाच्या क्रिकेटचा हा सामना खेळताना तुम्ही नक्कीच अगदी रंगून जाल. तू ऐकत असता जय घोषाचे नारे, या कालगतीचे नकोस विसरू वारे। तू ऐकत असता जय घोषाचे नारे, या कालगतीचे नकोस विसरू वारे। फटकार अचूक तू चेंडू या काळाचा, आयुष्य असे रे डोंगर या धावांचा। राहील निरंतर तुझी आठवण इथल्या कणाकणाला, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला। आयुष्याच्या खेळपट्टीवर आणि जीवनाच्या क्रिकेटमध्ये काळाकडून येणाऱ्या संकट आपदांचा प्रत्येक चेंडू जर तू आत्मविश्वासाने टोलवत राहिलास, तर यशाच्या आणि समाधानाच्या वाढत्या स्कोअरबोर्डमुळे बाकीच्या लोकांचं लक्ष साहजिकच तुझ्या खेळाकडे जाईल आणि अर्थातच तुझ्या नावाची वाहवा होत राहील। पण मित्रा, बेसावध राहू नकोस किंवा लक्ष विचलित होऊ देऊ नकोस, कारण अशा बेसावध क्षणाचा फायदा घेऊन काळ नावाचा गोलंदाज एखाद्या संकटाचा असा काही यॉर्कर तुझ्यावर टाकेल की त्या चेंडूची गती पाहून क्षणभरासाठी तू ही बावचळशील। पण मन शांत ठेवून असा काही सणसणीत फटका मार की संकटाचा यॉर्कर आयुष्याच्या मैदानावरून उसळी घेऊन थेट यशाच्या षटकारात बदलेल। अशा रीतीने नेट लावून न थकता शांत मनाने आणि संयमाने तू जीवनाच्या क्रिकेटचा हा खेळ खेळलास, तर यशाच्या आणि मानमरातपाच्या धावांचा असा काही डोंगर उभा राहील की तुझ्या जीवनरूपी क्रिकेटचा खेळ एक आदर्श म्हणून वाखाणला जाईल, यात शंका नाही। सुनील गावस्कर हे काही पट्टीचे गायक नाहीत, पण क्रिकेट हा खेळ त्यांचा आत्मा असल्यामुळे संगीतकार गौतम गिरीश यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली त्यांनी हे गाणं अतिशय समरसून गायलं आहे आणि त्यामुळेच रेडिओवर त्या काळात वरचेवर हे गाणं लागत असे, इतकं ते फेमस झालं होतं। बराय तर श्रोते हो, पुन्हा भेटूया, धन्यवाद।

0: नमस्कार श्रोते हो, मी मेघना साने आजचे पाहुणे या कार्यक्रमात आपण सर्व श्रोते मंडळींचं स्वागत करत आहे. आज आपल्याकडे पाहुणे आहेत पुण्याच्या डॉक्टर आसावरी ठोंबरे. यांचं करिअर म्हणजे फारच सुंदर आहे बरं का, म्हणजे संगीत, नृत्य, नाट्य सर्वच कला त्यांना अवगत आहेत. आता बी एला त्या संगीत घेऊन मराठवाडा विद्यापीठातून पहिल्या आल्या, नंतर संगीतात एम ए केलं ते SNDT विद्यापीठात, कथ्थक नृत्यातही विशारद पदवी घेतली, अखिल भारतीय गंधर्व मंडळाची परीक्षा दिली, नांदेड जिल्ह्यातून त्या प्रथम आल्या. आता PhD तर त्यांनी संगीतातच करायचं ठरवलं, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ पुणे इथून केलं, पण त्यानंतर संगीत उपचार हा MET मुंबईमधून एक कोर्स केला आहे आणि त्या आता म्युझिक थेरपिस्ट म्हणून सुद्धा पुण्यात काम करत आहेत. SNDT विद्यापीठात अभ्यागत प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केलं आहे. कंठसाधना म्हणजे व्हॉइस कल्चरचंही अध्यापन केलेलं आहे. आता देशातील सर्व शहरांमध्ये कथ्थकचे कार्यक्रम सुद्धा त्यांचे करून झाले, आपण त्याबद्दलही त्यांच्याशी बोलणार आहोत. पण म्युझिक थेरपिस्ट म्हणून जे काम केलं ते जरा नवीन आहे म्हणून आपण त्याबद्दल जास्त ओळख करून घेणार आहोत. नमस्कार डॉक्टर आसावरी ठोंबरे, स्वागत आहे. तुमची ओळख मी आत्ता करून दिली आणि मी स्वतः चॅट झालेली आहे की इतकं सुंदर, तुमच्याकडे इतक्या कला आहेत अवगत आणि सगळ्या कलांचा तुम्ही आनंद घेऊ शकला आहात. आता मला सांगा, संगीत आणि नृत्य म्हणजे तुम्ही मला वाटतं संगीताचेही कार्यक्रम केले आहेत, नृत्याचेही कार्यक्रम केले आहेत, म्हणजे खरं करिअर तुम्ही कशात केलेलं आहे?
1: माझं खरं पहिलं प्रेम म्हणाल तर कथ्थक होतं.
0: बरं,
1: पण अनफॉर्च्युनेटली काही कारणांनी मला ते सोडावं लागलं आणि माझे गुरु म्हणाले की हरकत नाही, वाईट वाटून घेऊ नकोस, तुला गाणं मरेपर्यंत गाता येऊ शकणार आहे, पण कथ्थकला वयानुसार काही मर्यादा पडू शकतात, तर तू गाणं परस्यू कर. आणि मग मी तिथून पुढे परत गाण्याकडे वळले.
0: छान छान.
1: आता म्हणाल तर माझं गाणं.
0: मग गाण्याचे कार्यक्रम हे तुम्ही किती शहरांमध्ये केलेत?
1: गाण्याचे कार्यक्रम सुद्धा बऱ्याच ठिकाणी, म्हणजे पुणे तर आहेच, पुण्यातच पुष्कळ झाले, आणि नांदेड, कोल्हापूर, औरंगाबादला 3-4 झाले, नाशिकला 1 केला होता, असे बरेच ठिकाणी केले. फक्त गाणं शिकवतही होते मी, आणि माझे आई वडील दोघेही शिक्षक असल्यामुळे तो शिक्षकी रक्त माझ्यात आहे. आणि शिकवताना मला असं लक्षात आलं की माझ्याकडे शिकणारी मुलं अभ्यासात प्रगती खूप जास्त चांगली करतात. आणखी एक छोटस उदाहरण देते, एक ऑटोस्टिक मुलगी होती माझ्याकडे, तर तिच्यामध्ये खूप कमालीचा बदल झाला. आणि तिच्या शाळेतनं अशी विचारणा झाली की काय ट्रीटमेंट घेतली तुम्ही, तर तिची आई म्हणाली की नाही, मी फक्त गाणं शिकते, बाकी काही नाही, वेगळी काही ट्रीटमेंट घेतली नाही. आणि तिथून माझ्या म्युझिक थेरपीला सुरुवात झाली.
0: हो, तेच प्रश्न विचारणारच होते की हा, म्हणजे गाणं शिकणारे खूप आहेत, विमा गाण्याचे क्लासेस काढणारे खूप आहेत, पण म्युझिक थेरपिस्ट या विषयाकडे ते वळत नाहीत. पण मग म्हणजे तुम्ही या गोष्टीमुळे म्युझिक थेरपीची स्वतःलाच ओळख झाली नाही का?
1: एक्झॅक्टली. गाण्यामध्ये असं काय मेडिसिनल गुण आहे की ज्याच्यामुळे त्या मुलीचं आयुष्य बदललं. आणि आता ह्या गोष्टीला 15-20 वर्ष झाले, तेव्हापासून मी तो अभ्यास करत होते. आणि मग मला एक खजिना उघडला माझ्यापुढे की गाणं हे एंटरटेनमेंट पेक्षाही हे मेडिसिनल किती आहे. आणि मग तो मी अभ्यास करत गेले. आणि मग मला एक सर्टिफिकेटची गरज होती, कारण मला लोकांसमोर जर मांडायचं असेल तर मला त्याचं प्रॉपर ट्रेनिंग घेणं गरजेचं होतं. तसा मी तो इंग्लिशचा टेस्ट कोर्स केला आणि त्याच्यातही मी पहिले आले. आणि मग माझा हा प्रवास सुरू झाला.
0: पण म्युझिक थेरपी म्हणजे नक्की काय ते आपण सांगूया, म्हणजे कुठल्या रोगांवर ते उपायकारक असू शकतं, किंवा रागांचे स्वर त्याला काम करतात की पूर्ण राग गावा लागतो, किंवा काय थोडक्यात सांगा जरा.
1: म्युझिक थेरपी ही आयुर्वेदाचाच एक भाग म्हटला तरी हरकत नाही. आयुर्वेदाचा पाया हा आहे की हा प्रिव्हेंटिव्ह जास्ती, की तुम्हाला रोग होऊच नये त्याच्यासाठी त्याचा बेस आहे. आणि इनकेस झाला तर मग त्याच्यावर उपाय आहेत. तसं म्युझिक थेरपी पण आहे की तुम्हाला रोग मुख्यतः होतात कशामुळे, की 90% रोग हे मानसिक निर्माण होतात, मानसिक ताणातून निर्माण होतात.
0: बरोबर.
1: तर तुमचा मानसिक ताणच कमी झाला तर तुमचं बॉडी तुम्हाला पॉझिटिव्ह, तुमची बॉडी तुम्हाला हील करतच असते.
0: हो,
1: तर तुमचं बॉडी तुम्हाला जास्त चांगल्या प्रकाराने हील करते. अगदी साध्या सर्दी पक्षापासून ते मोठ्या मोठ्या रोगांपर्यंत तुमची बॉडी तुम्हाला प्रिव्हेंट करत असते यापासून. आणि म्युझिक थेरपी त्याला अधिक स्ट्रॉंग बनवते, अधिक बळ देते. हा पहिला त्याचा आहे. आणि ह्याच्या शिवाय जर काही व्याधी झालीच तर प्रत्येक स्वराचा ज्या फ्रिक्वेन्सी आहेत त्या आपल्या बॉडीच्या वेगवेगळ्या पार्ट्सवर काम करतात, त्याला सपोर्ट करतात, त्याला त्या व्हायब्रेशननी स्टिम्युलेट होते, ऍक्टिवेट होते आणि आपोआप ती हिलिंग प्रोसेस सुरू होते. तर तुमचा जो कुठली व्याधी असेल ज्या ऑर्गन मध्ये असेल त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला तो ती सुरावट म्हणा किंवा राग म्हणू तो जर आपण पेशंटला ऐकायला दिला तर तुमची बॉडी तुम्हाला आतून हील करायला मदत होते. आणि जर तुम्ही 15 वर्ष 10 वर्ष डायबिटीसचं औषध घेत असाल तर हळूहळू तुमचं डायबिटीसचं औषध घेणं बंद होतं. मात्र ही प्रोसेस क्षणात होणारी किंवा पी हळद हो गोळी अशी नाहीये, त्याला काही काळ द्यावा लागतो कारण तुमची बॉडी आतून तयार होत असते. त्यामुळे म्युझिक थेरपीवर थोडासा लोकांचा विश्वास बसत नाही, पण ज्यांनी अनुभव घेतला त्यांना मात्र हे नक्की माहिती असतं की हे नक्की काम करतं.
0: बरोबर. आणि मनाचा भाग खूपच आहे ना त्याच्यामध्ये की मनावर पण संगीत परिणाम करतं. आता बरेचदा आपण असं नर्वस ब्रेकडाऊन असला किंवा खिन्न असलो तर आपल्याला सर्दी होते नाही का, म्हणजे हा पटकन कॅच होते. तर त्यामुळे संगीतातले जे स्वर आहेत तर त्याचा परिणाम जर नक्कीच होत असेल, कारण प्रत्येक राग आळवला तर वेगवेगळ्या भावना निर्माण होतात ना मनामध्ये. हा तर आता तुम्हाला काय अनुभव आहे की कुठले कुठले रोग बरे होऊ शकतात किंवा अगदी पटकन?
1: मी माझ्याकडच्या पेशंटचं उदाहरण देईन की माझ्याकडे आलेले आर्थरायटिसचे 2 पेशंट टोटली बरे झालेले.
0: बरं.
1: म्हणजे त्यांना 10-11 वर्ष झाली असतील, काहीही तक्रार नाही.
0: अरे वा.
1: मायग्रेनचे पेशंट बरे झालेले.
0: क्या बात है.
1: एक तर पेशंट असा होता की डॉक्टरने त्यांना 72 तासच दिले होते आणि त्यांच्या रिलेटिव्हना वाटलं की आपण हाही उपाय करून बघू. तर त्यांनी म्युझिक थेरपी तिथे आयसीयू मध्ये दिली आणि तो माणूस नंतर त्यातनं बरा झाला काही काळ, पण त्यांच्या कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये इतकी कॉम्प्लिकेशन होती की फायनली ती व्यक्ती गेली. पण ती काही काळ तरी त्यातनं बाहेर आली म्युझिक थेरपीमुळे. चौथं एक उदाहरण माझ्या घरातलं स्वतःच माझ्या नवऱ्याचं आहे. 17 मध्ये त्यांना ब्रेन हॅमरेज झालं होतं आणि डॉक्टर म्हणाले होते की ते कुठलीच जगण्याची सुतराम शक्यता नाहीये. आणि चमत्कारांनी जगले तर एखादी त्यांची फॅकल्टी डॅमेज होऊ शकते किंवा पॅरलाइज होऊ शकतात किंवा काही होऊ शकतं. पण मी त्यांना म्हटलं की मला फक्त म्युझिक थेरपी त्यांना देण्याची परवानगी द्या, बाकी उपचार तुमचे तुम्ही सुरू ठेवा. आणि जादू झाल्यासारखं ते तिसऱ्या दिवशी हातपाय हलवायला लागले इतक्या प्रचंड क्रिटिकल कंडिशन मधून. आणि आज जर त्यांना बघितलं तर वाटणार नाही की या माणसाला असं झालं होतं. जेव्हा आम्ही पहिल्या फॉलोअप साठी डॉक्टरकडे गेलो ते स्वतःच्या पायाने चालत आले, त्यांची कुठलीही फॅकल्टी डॅमेज झाली नाही, ऐकणं नाही, डोळे नाही, मेमरी नाही, बेसिकली बोलणं नाही. डॉक्टर ताडकन उठून उभे राहिले आणि म्हणाले की माझा देवावर विश्वास बसलाय की देव या जगात आहे, ज्या माणसाची जगण्याची शक्यता आम्ही गृहीत धरली नाही तो माणूस स्वतःच्या पायाने चालत येतो, त्याच्यापेक्षा वेगळा चमत्कार आम्ही पाहिलाच नाही आतापर्यंत.
0: खरंच म्हणजे
1: माझ्या घरातलं उदाहरण.
0: म्हणजे निसर्गाने आपल्याला सूर दिलेले, स्वर दिलेले आहेत आणि हे आपण आत्मसात करून त्याचं संगीत जे बनवलेलं आहे. तर बऱ्याच रोगांची औषधं निसर्गात लपवून ठेवलेली असतात आणि ती आपण शोधून काढतो. तसं तुम्ही थेरपी ज्याने कोणी शोधून काढली ती तुम्ही शिकून घेतली आणि तुम्ही लोकांवर उपचार करताय आणि एक पॉझिटिव्ह थिंकिंग किंवा ह्याच्यामुळे बरं होणार आहे आणि तुम्ही तुम्हाला पण कष्ट करावे लागतील त्या व्यक्तीला.
1: त्याच्यामध्ये तुम्ही म्हणालात तसं की श्रद्धेचा, विश्वासाचा आणि एक काय म्हणू आपण कन्सिस्टन्सीचा हा खूप मोठा भाग आहे.
0: हो ना. हो.
1: तुम्ही सातत्याने एखादी गोष्ट पॉझिटिव्हली करत राहिलात तर ती गोष्ट तुमच्या आयुष्यात घडतेच. आणि हे प्रत्येक फील्ड मध्ये सांगितलंय, हे अध्यात्मात सांगितलंय, हे सायन्स मध्ये सांगितलंय, हे क्वांटम फिजिक्स मध्ये सांगितलंय, हे मेडिकल सायन्स मध्ये सांगितलंय, तेच म्युझिक मध्ये.
0: तुम्ही असं काही रागांची नावं सांगू शकाल की या रागाचं आम्ही अडवलं तर असा असा उपचार करू शकलो या रागामुळे?
1: हो उदाहरण की डिप्रेशन साठी यमन आहे, हंसध्वनी आहे, डिमेन्शिया साठी बागेश्री आहे, ब्लड प्रेशर साठी तोडी आहे, अस्थमा साठी सूर्याधन सॉरी निया मल्हार आहे, डायबिटीज साठी सूर्याधनाश्री आहे,
0: बरं छान.
1: ऍसिडिटी आणि ओबेसिटी साठी मधमास सारंग आहे, निद्रानाश आणि मायग्रेन साठी दरबारी आहे, असे बरेच राग आहेत. खरं तर म्हणजे मी तो एक श्लोक तुम्हाला माहिती असेल की अमंत्रम औषधम नास्ती नास्ती मूलम अनौषधम अयोग्यम पुरुष नास्ती योजकस्य तत्र दुर्लभ.
0: बर,
1: प्रत्येक सूर हा मेडिसिनलच आहे, फक्त तुम्हाला तो कुठे योजायचा हे तंत्र कळलं पाहिजे आणि त्या रोग्याचा प्रॉब्लेम काय हे कळलं पाहिजे.
0: बरोबर,
1: मग तुम्हाला त्या परफेक्ट सुरांची योजना करता येते आणि त्या पेशंटला रिकवर व्हायला मदत करता येते.
0: बरोबर आहे, कारण आपण डॉक्टरकडे जातो तो औषध देतो, ते पण त्यांनी किती मात्रा द्यायची आपल्याला, कोणत्या पेशंटला किती मात्रा हे डॉक्टर ठरवत असतो. नाही तसं तुम्ही पण म्हणजे तुमची सुराची मात्रा किती द्यायची, काय अळवायची, कुठले सूर द्यायचे कसे ते तुम्ही ठरवता ना, म्युझिक थेरपिस्ट. हा, आता मला आणखीन तुमच्या थोड्या कलांबद्दल विचारायचं आहे की कथकचे कार्यक्रम सुद्धा तुम्ही केलेत आणि किल्ल्यावरती तुम्हाला जायची संधी मिळाली, तिथे सादरीकरण करायची संधी मिळाली, त्याचा काय अनुभव होता हो?
1: तो खर तर एक जादूचाच अनुभव असतो. तो जो कोण कलाकार असतो त्यालाच ती माहिती असते की आपली पूर्ण बॉडी त्या लयीमध्ये फिरत असते, चालत असते आणि लोक ते बघत असतात आणि पूर्ण आपण त्याच्याशी एकात्म झालेला असतो. तर हा अनुभव फार वेगळा असतो आणि मी हा अनेक ठिकाणी अनुभव घेतलाय आणि काही काळ मला फार वाईटही वाटत होतं, मला त्याच्यापासून माझ्या प्रकृतीमुळे दूर जावं लागलं. पण ठीक आहे, देवाने एक दरवाजा बंद केला तर दुसरा उघडला.
0: हो, पण लाल किल्ल्यावर तुम्हाला कुठल्या प्रसंगामुळे जायला मिळालं होतं?
1: मला म्हणजे कथक सोडण्यासाठी.
0: हा, कथक परफॉर्म करण्यासाठी लाल किल्ल्यावर गेलात ते म्हणजे
1: ते आम्ही ना ह्याच्यासाठी सैन्यासाठी गेलो होतो, आर्मीसाठी गेलो होतो.
0: अच्छा, आर्मी
1: आमचा तेव्हा शंकरराव चव्हाण डिफेन्स मिनिस्टर होते आणि त्यांनी ते सगळे आमचे कार्यक्रम दिल्लीत 5 ठिकाणी अरेंज केले होते.
0: बरं बरं,
1: तर आम्ही 5 ठिकाणी ते तो परफॉर्मन्स दिला होता आणि तो स्पेशली मिलिटरीसाठीच होता.
0: मिलिटरीसाठी.
1: हा बरोबर, अच्छा. त्याच्याबद्दल मी आणखीन एक सांगते की तेव्हाचा जो अनुभव होता, खरं तर तिथे आम्ही दोन्ही म्हणजे कथकही सादर केलं आणि महाराष्ट्रातील लोककथा हाही सादर केलं होतं.
0: महाराष्ट्राची लोकधारा, मग त्यात आपली पारंपरिक नृत्य लोकनृत्य होती ना?
1: हो. तर त्यानंतर मग मी असं ठरवलं की आता रिसेंट म्हणाल तर ही म्युझिक थेरपी ही स्पेशली आम्ही ट्रॉमामध्ये असलेल्या सैनिकांसाठी वापरायचं आमचं प्रोजेक्ट सुरू आहे.
0: बरं,
1: की आपण देशासाठी नक्की काय करू शकतो, तर मला हे नक्की करता येईल की माझ्या म्युझिक थेरपीचा उपयोग मला सैनिकांसाठी, जे की आता सैन्यात नाही आहेत पण त्यांना त्याची गरज आहे आणि मला हे करायला भयंकर आनंद होतो.
0: सैन्यात
1: मी काही कळ रूपाने का होईना हे करू शकते.
0: आर्मी डॉक्टर तिथे एक असते पण मग त्यांच्या परवानगीने तुम्हाला तिथे उपचार करायला मिळू शकतात.
1: त्यांच्या परवानगीने.
0: हा, पण सक्सेसफुल झालं तर नथिंग लाईक इट, कारण त्यांना खरी गरज असते ना तिथे.
1: त्यांना रिलॅक्सेशन जरी मिळालं ना, त्यांना आपण काहीतरी देऊ शकलो ना, तर हे सुद्धा आपल्यासारख्या सर्वसामान्य लोकांसाठी खूप काय म्हणून समाधानाची गोष्ट आहे.
0: बरोबर,
1: ते आपल्यासाठी लढतात पण आपण त्यांच्यासाठी काही करत नाही.
0: पण गायक मंडळी जी आहेत रोज सकाळी रियाज करतात, वेगवेगळे राग आळवतात, मग त्यांची तब्येत तर खूपच फिट राहत असेल ना?
1: खरं तर राहते. म्हणजे तुम्ही जर नॉर्मल माणूस आणि गायक माणूस असं जर कम्पेअर केले तर 60 वर्षाचा गायक आणि 60 वर्षाचा सामान्य माणूस म्हणजे गायक नसलेला, तर त्यांच्या चित्तवृत्तीमध्ये, त्यांच्या शरीरयष्टीमध्ये, त्यांच्या बाकी हिलिंग प्रोसेस मध्ये खूप फरक पडतो. इव्हन तुम्ही ऑब्झर्व करा की शाळेत जाणारी मुलं असतील आणि जी क्लासिकल संगीत शिकत असतील, त्यांची मेंटॅलिटी म्हणा किंवा त्यांची बॉडी लँग्वेज
0: हो
1: आणि नश प्रवीणची बॉडी लँग्वेज आणि त्यांची मेंटॅलिटी त्याच्यामध्ये तुम्हाला खूप फरक दिसून येईल.
0: हो म्हणजे तसं तर भारतीय कला म्हणजे नृत्य किंवा संगीत
1: नृत्य किंवा
0: शिकतो
1: भारतीय कला, हा तर एक.
0: हा हे दोन
1: आणि
0: कला
1: त्या मनाने रोगही कमी होतात.
0: हो बरोबर आहे. आता
1: म्हणजे इवन डायबिटीज सारखे किंवा अस्थमा सारखे रेस्पिरेटरी सिस्टीम किंवा डायजेस्टिव्ह सिस्टीमचे रोग तर अगदी क्वचितच होतात. जे कुठले रोग झालेत ना ती त्यांच्या व्यसनांमुळे झाले. अदरवाईज व्यसन नसेल तर खरंच गायकांना फार कमी रोग होतात.
0: करोनामध्ये सगळ्यांना हे माहिती झालं पाहिजे होत.
1: बरोबर.
0: आणि कसं आहे की साऊथ मध्ये पण खूप असं भरतनाट्यम शिकतात, कथ्थक शिकतात, ह्याच्यामुळे या सगळ्या ज्या कला आहेत ना, संगीत आणि नृत्य, ह्याच्यामुळे संस्कृती पण एक निर्माण होते. आणि संस्कृती जर चांगली आपली असली तर आपल्याला रोग कमी होतात, कारण आपली एक जीवनाला एक पद्धत मिळते ना, आपली एक शिस्त.
1: पद्धत असते, तुमचं थिंकिंगच तुमचं बदलतं,
0: हो हो
1: जीवनाकडे बघण्याची दृष्टीच बदलते.
0: बरोबर.
1: तुम्हाला प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन सापडतं बेसिकली.
0: अच्छा
1: जे की सर्वात सामान्य माणसाला गोंधळल्यासारखं होतं,
0: हे
1: पण डिसिजन आणि प्रिसाइज डिसिजन मेकिंग पॉवर म्हणतो ना, ती त्या आपल्याला कलेमुळे येतेच येते. म्हणून बघा की सायंटिस्ट लोक ही कुठली ना कुठली कला शिकलेले आहेत. कोणी व्हायोलिन, कोणी वीणा, मोस्टली साऊथ इंडियन सायंटिस्ट लोक आहेत. त्या प्रत्येकांना काही ना काही कला येतच असते,
0: खूपच छान.
1: कारण की त्यांना स्थैर्य देते, त्यांना डिसिजन मेकिंग पॉवर देते. म्हणून ते शिकतात असं नाही, पण ते होणारे परिणाम आहेत.
0: खूप छानच हे विचार मिळाले तुमचे. मला आता अजून एक शेवटचा प्रश्न असा विचारायचा की हे सर्व कार्यक्रम तुम्ही इतक्या मोठ्या प्रमाणात केलेत, इतक्या शहरांमध्ये केलेत, पण लहान मुलांसाठी सुद्धा तुम्हाला काही करावंसं वाटलं आणि तुम्ही एक सुंदर कार्यक्रम बालगंधर्वला सादर केलात, तर त्याबद्दल आताचा संकल्प.
1: मी लहान मुलांसाठी दोन कार्यक्रम केले. एक इंदिरा संतांच्या बालकवितांचा कार्यक्रम केला होता आणि हे पर्यावरण विषयक जागृती निर्माण होण्यासाठी एक संगीत नृत्य नाट्य केलं होतं. त्याचं संगीत लेखन आणि लेखन संगीत आणि डिरेक्शन हे सगळं मी केलं होतं.
0: अरे बापरे.
1: आणि का तर मला लहान मुलं आवडतात, सगळ्यांनाच आवडतात. आणि त्यांना घडवता येतं, ते इनोसंट असतात आणि ते पटकन ह्याचा ग्रास करतात. आपण जे काही त्यांना सांगू ते त्यांच्या मनात खोलवर रुस.
0: बरोबर आहे.
1: म्हणजे मी गुरुकुल शाळेत माझा एक अनुभव आहे की मी खर तर एका वर्गाला शिकवत होते, पण त्याचं प्रेझेंटेशन होत असताना अख्खी शाळा ते गाणं म्हणत होते.
0: ओहो.
1: आणि तो अनुभव इतका मस्त होता, इतका सुंदर होता की आमच्या प्रिन्सिपल सुद्धा असं बघत राहिल्या की हे काय होतंय. म्हणजे त्यांना कोणी गा म्हणून सांगितलं नाही, पण गाणं सुरू झालं की ते सगळे गायला लागले. ती इतकी सहज होणारी गोष्ट आहे आणि ती सहज अडॉप्ट केली जाते. मला लहान मुलांबरोबर काम करायला फार आवडत.
0: पण ही मुलं आली कुठून?
1: मी त्या शाळेत शिकवत होते आधी, त्यामुळे मला शाळेतलीच मुलं होती माझी. आणि नंतर जो मी केला तो माझ्या कॉलनीतल्या मुलांना घेऊन केला होता.
0: म्हणजे शाळा, कॉलेज आणि विद्यापीठ असे सगळे होण्याचे अनुभव. व्हॉइस कल्चर म्हणून तुम्ही शिकवलेलं आहे ना, त्याचा काय परिणाम होतो कलाकारांवर?
1: त्याचा आपण सुरुवात माझ्यापासूनच झाली की आपल्या आवाजात, प्रत्येकाच्या आवाजात गुण आणि दोष दोन्ही असतात. तर मी स्पेशली गाण्यासाठी सांगेन की गाताना एखादा दोष आपल्यामध्ये असतो, तो दोष काय आहे हे कळणं आणि तो दूर करण्यासाठी ते काय करता येईल. उदाहरणार्थ की आवाजात खर येणं म्हणा किंवा काही मुलींचे आवाज खालच्या मंडळामध्ये जातच नाही. तर माझ्या गुरुंनी मला एक वाक्य सांगितलेलं माझ्या डोक्यात फिट बसलं होतं की जो माणूस बोलू शकतो तो गाऊ शकतो.
0: अच्छा, क्या बात है.
1: हा, फक्त तुम्हाला स्वर लावायचे असतात, ते लागत नसतात. आपोआप कुठलीच गोष्ट होत नाही, तुम्हाला ती करावी लागते. तर हे दोन वाक्य माझ्या मनात आणि मला ती चालना मिळाली त्याच्यातनं की स्वर लावले की लागतात. फक्त आता माझं काम काय होतं की लावायचं ते कसे आणि आपली स्वतःची प्रकृती ओळखून ते कसे लावायचे.
0: अच्छा.
1: तर आणखीन आयुर्वेदात सांगतं की आपली भूक आणि झोप ही आपल्याला कितीही कमी आणि कितीही जास्ती वाढवता येते प्रेमी.
0: बरं.
1: तसा स्वराची रेंज सुद्धा कितीही जरी नाही तरी 2.5 सप्तक खाली आणि जे टोटल 2.5 सप्तक, 1 सप्तक मंद्र, 1 सप्तक मध्य आणि अर्धा सप्तक आपण समजा गृहित धरू की 4 सप्तक, कारण त्याच्याही पुढे गेले तर जरा कानाला त्रास होतो ऐकायला. तर आपल्याला हे सप्तक इझिली आपण जाऊ शकतो, फक्त ते कशा पद्धतीने जावं गळ्याला त्रास न होता आणि तुम्हाला लॉंग टर्म पर्यंत कसं गाता येईल विनाशायक, आवाज खराब न होता. मग त्याच्यामध्ये श्वासाचं नियमन असेल, कधी श्वास घ्यायचा कधी सोडायचा, व्हॉइस प्रोडक्शन कसं असेल, स्वराचा थ्रो कसा असेल, तुम्ही माईकच्या समोर गात असाल तर ते काय टेक्निक असतं, हे सगळं मग त्याच्यामध्ये येतं.
0: छान.
1: आणि मग त्याच्यामध्ये आहार विहार पण येतो, की नुसतंच नाही तुम्ही काय प्रकारचा, जर तुम्ही प्रोफेशनल सिंगर असाल किंवा ऍक्टर असाल तर तुमच्या खाण्यापिण्यावर पण बंधन काही प्रमाणात तरी असायलाच लागतं.
0: बरोबर. तर एवढ्या सगळं लक्षात ठेवून ते शिकलं पाहिजे. आता इतक्या गोष्टींची माहिती मिळाली एकाच मुलाखतीत. मी खूप खूप धन्यवाद देते तुम्हाला मॅडम.